मिळण्याबद्दल किंवा मिळवण्याबद्दल पेक्षाही मिळण्याबद्दल आज आपण बोलतो आहोत आपल्या वंदन ह्या कार्यक्रमात. आणि एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतायत की देणं हे जसं आपल्या उदारपणाचं एक लक्षण आहे तसं आपल्याला काहीतरी मिळतं तेव्हा आपण खूप सौम्य होतो किंवा अत्यंत कोमलपणाने आपण ते सगळं स्वीकारत असतो. एक सौम्यता आपल्यामध्ये येते जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला मिळते त्यावेळेला, असा सुद्धा एक विचारवंतांनी मांडलेला आहे. कांचन रानडे, त्याच्यानंतर राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे. मंजिरी पाटील, सुप्रिया रायकर, मंगेश घरत, चैतन्य अत्रे, त्याच्यानंतर निलेश काठे, महादेव म्हात्रे यांचा मेसेज आहे. उल्हासनगरहून कल्पना राजू वारे आपल्याला मेसेज करतायत. प्राजक्ता देव, गोपाळ मेढेकर, हरिश्चंद्र परमाळे, प्रिया फाटक, प्रमोद राऊत, किरण चौधरी, गजानन खरे, सुहास रिसपूड, राजेश शहा, विकास भुरे, सुषमा भुरे आणि श्रावणी वेदिका, संपूर्ण भुरे कुटुंबाने आपल्याला मेसेज केलेला आहे. मनीषा ठाकूर, योगेश महाजन यांचा मेसेज आहे. सुचित्रा महाजन यांनी मेसेज केलेला आहे आपल्याला. श्रीपाद पवार, दिलीप वाणी, सुलभा काकडे, प्रकाश जोशी, राजश्री कुलकर्णी, प्रताप जाधव.

चंद्रशेखर जुगाडे यांचा मेसेज आहे आपल्याला. मंदा पेडणेकर पंढरपूरहून संतोष भंडारी श्रीनिवास भंडारी यांनी मेसेज केलेला आहे. वासुदेव भिडे, निलांबरी कुलकर्णी, राजेश दुतोंडे, आशिष अजित, संपूर्ण कुटुंबाने अपूर्वा जोशी यांनी मेसेज केलेला आहे. विजय शिरपूरकर, अनिल गावडे यांनी मेसेज केलेला आहे. किशोर आणि संध्या नायगावकर यांनी मेसेज केलेला आहे. हरिश्चंद्र पाटील, राघवी झेमसे, खनिका भगत, मुरलीधर रौंदळ, सी आर स्वामी, मीता, अरविंद कुलकर्णी, चंद्रशेखर भाटवडेकर, शिवाजी दळवी, किशोर नाईक, गौतम भिंगारडे, स्मिता आणि विवेक नेवाळकर, किशोर पेडणेकर, प्रशांत मराठे यांनी मेसेज केला, श्रीपाद जोशी, आनंद परब, त्यानंतर गजानन पाटील, मिलिंद बंकापुरे यांनी आपल्याला मेसेज केला. मेसेजेस येत आहेतच आणि आपण त्यांचा उल्लेख करणार आहोत. फक्त आत्ता ज्यांचा उल्लेख केला त्यांचा नंतरही सहभाग असणारे, नंतर मात्र त्यांच्याबद्दल सांगणार नाही. जे नव्याने जोडले जातील त्यांचा जरूर उल्लेख आपल्या कार्यक्रमामध्ये असणार आहे.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगा हर्ज आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण भेटलो आहोत. वंदन हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. मिळणे या गोष्टीबद्दल बोलत असताना एक विचारवंत असं म्हणतात की आयुष्याचा जर रस्ता आहे असं आपण म्हटलं, आयुष्य एक रस्ता आहे, आपला एक प्रवास सुरू आहे असं जर आपण म्हटलं, तर देणं आणि मिळणं हे त्या एक रस्ता आणि दुसरा रस्ता अशा दोन्ही रस्त्यांच्या त्या बाजू आहेत असं आपल्याला अनेक विचारवंत म्हणतात. किंवा एकाने प्रामुख्याने म्हटलंय की ह्या दोन रस्ते जे आहेत, यायचा जायचा किंवा कसंही आपण म्हणू शकतो, त्यातला एक रस्ता देण्याचा आहे आणि एक रस्ता मिळण्याचा आहे. मिळण्यासाठी सुद्धा आपण कायम खूप मोकळ्या हातांनी किंवा असं एक खुल्या मनाने तयार असलं पाहिजे असं सुद्धा विचारवंत म्हणतात, तर आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव होते. देत राहिलो पण मिळण्याच्या बाबतीत जर आपण असा विचार केला की नको, तर मग ते एक जे वर्तुळ आहे ते कसं काय पूर्ण होणार असंही विचारवंतांचं म्हणणं आहे. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी खरं तर ह्याबद्दल बोलल्या जातात आणि आपल्याला असं वाटत राहतं काही वेळेला की हो मला हेच म्हणायचं होतं पण नेमके शब्द सापडत नव्हते. आणि अशा वेळेला विचारवंतांची म्हणणी किंवा विचारवंतांची विधानं आपल्याला खूप धावून येतात मदतीला कधी कधी, जे आपल्याला सांगायचं असतं त्यासाठी. गजानन पाटील, संजय पाटील, चंद्रशेखर मुळेकर, सुवर्णा चौघुले, रवींद्र जोशी, त्यानंतर शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर, विवेक लोंढे, नम्रता सावंत, वसंत खोत, आपल्याला सुमेधा परांजपे, के राघव कुमार, त्रिंबक कुलकर्णी, नित्यानंद पाटील, रत्नाकर सोहनी, अशोक जाधव, बाळासाहेब कुंभार, अनुज बुआ, संजय माइणकर, सुरेखा पाटील, सुयोग महाजन, त्यानंतर विजया खोत, सरोज कुर्डूकर, नंदकुमार पाटील, संजीव भुरे, गायत्री वैशंपायन, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रशांत सावंत यांचा, विनायक महाराज बोरखेडीकर, किशोर पेडणेकर, निशा लोहार, जयेंद्र शहा, वैष्णवी खुटले, श्रुती भावे, भूषण दळवी, गौतम भिंगारडे, हरिश्चंद्र पाटील, बाळशीराम आणि योगिता जाधव, मिलिंद शेट्टे या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे. आणि आता

आणि आता अगदी जाता जाता म्हणजे आपण वंदन मध्ये इथेच निरोप घेणार आहोत, पण अगदी जाता जाता मेघना आघाशे, कल्पा माइंडकर, त्याच्यानंतर पूनम सोईटकर आपल्याला मेसेज केला आहे, श्रीकांत फणसळकर, अशोक शिंत्रे, सुनीता उत्तुरकर, आर्यन सोमवंशी यांचे अगदी जाता जाता, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर यांचे सुद्धा जाता जाता मेसेज आलेला आहे. आणि आपण वंदनमध्ये इथे जरी थांबत असलो आत्ता तरीसुद्धा आपण भेटणार आहोत 6:05 रेनबो वनडेच्या पूर्वार्धामध्ये. ऐकत राहा आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपला हा कार्यक्रम असाच सुरू असणार आहे. वंदन नंतर रेनबो फंडेचा पूर्वार्ध सुरू होतोय हिंदी बातम्यांनंतर.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itheno aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas, start up your day with Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. सुप्रभात. ज्यांनी आत्ता रेडिओ लावला असेल किंवा कार्यक्रमात ऐकायला आत्ता सुरुवात केली असेल त्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. आणि जे आधीपासून जोडलेले आहेत त्याही सगळ्या आपल्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. एका सुंदरशा गीताने आपण सुरुवात करणार आहोत आणि विशेष असणार आहेत ह्यानंतरची गाणी सुद्धा. आणि मग हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि त्यानंतर गप्पा असणार आहेत आपल्या. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे ज्याच्याबद्दल सगळ्यांना आकर्षण असतं, त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत आणि वेगवेगळी माहिती असणार आहे. असा भरगच्चा कार्यक्रम, सुरुवात या गीताने.

आणि आता हवामान वृत्त. हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 28 अंश सेल्सिअस. सांताक्रूज इथे झाली 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंदवली गेली आहे ती उपलब्ध नाही आहे. सांताक्रूज इथे 72%. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल तापमानाची नोंद 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता आहे. 75 किलोमीटरपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना, अगर इशारा किंवा कुठलीही सूचना नाही. पण त्यापुढे 75 किलोमीटरच्या नंतर काही भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांकरता अंदाज

सांगितलंय आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. आत्ताचं पण ऐकलात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आत्ता जी गाणी आपण ऐकतो आहोत ती विशेष गाणी आहेत. त्यातले गायक संगीतकार कोण हे एव्हाना आपण ओळखलं असेलच. दिनविशेषांकडे हळूहळू येतो आहोत आणि या आवाजाने आणि ह्या संगीताने एक काळ असा होता आपल्याला गारूड केलं होतं आणि अजूनही त्यांची गाणी तितकीच सुमधूर वाटतात जेव्हा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेव्हा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आणि रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आत्ता थोडा वेळ आपण बोलणार आहोत असा एक आवाज जो ऐकत असताना आपण एका खूप छान वेगळ्या विश्वात जातो आणि तो आवाज कायम आपल्या बरोबर अनेक वर्ष आहे आणि अनेक वर्ष राहणार आहे. व्हीजी भाटकर अर्थात स्नेहल भाटकर यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यांच्याविषयी थोडं बोलणार आहोत. त्यांच्या एकंदरीत सांगीतिक वाटचालीबद्दल बोलणार आहोत. त्यांनी गायलेली, त्यांनी स्वरबद्ध केलेली गीतं कार्यक्रमात थोडा वेळ आपण नक्की ऐकणार आहोत. जास्तीत जास्त गीतं ऐकवण्याचा

प्रयत्न करणार आहे. कुठून त्यांची सुरुवात झाली, भजनी बुवा ही ओळख, इथपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार, मराठी गीतं, या सगळ्यामधून स्नेहल भाटकर, विजी भाटकर आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे भेटत आलेत त्यांच्या गाण्यांच्या रूपाने, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. गाणे ऐकवते, दोन गाणे ऐकवणार आहे, एक त्यांनी स्वरबद्ध केलेलं आणि एक त्यांनी गायलेलं, आणि मग त्यांच्याबद्दल बोलूया.

स्नेहल भाटकर अर्थात व्ही जी भाटकरांबद्दल आपण आज बोलतो आहोत. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. मुंबईतच त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या आई अत्यंत सुमधूर अशा गायच्या, त्यामुळे तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला. घरातच गाण्याचं वातावरण आईमुळे होतं, कारण त्या शिक्षिकासुद्धा होत्या, संगीत शिकवायच्या. त्यामुळे स्नेहल भाटकरांवर ते संस्कार होत गेले. ते पुढे शिकलेसुद्धा, संगीत शिकले आणि मग हळूहळू भजनं गायला त्यांनी सुरुवात केली. अत्यंत लहान वयामध्ये त्यांच्या परिसरामध्ये त्यावेळेला वेगवेगळे कार्यक्रम असोत, पूजा असोत, तेव्हा भजनं सादर केले जायचे, भजनांचे फड रंगायचे आणि त्याच्यामध्ये ह्यांचं भजन, स्नेहल भाटकरांचं अर्थात त्यावेळेला ते नाव प्रचलित नव्हतं त्यांचं, व्ही जी भाटकरांचं भजन हे झालंच पाहिजे अशा पद्धतीचा एक आग्रह होत असे आणि ते भजनी बुवा म्हणून संपूर्ण ह्या परिसरामध्ये ओळखले जाऊ लागले. त्यावेळेला त्यांचं वय बरंच लहान होतं, पण त्या काळातसुद्धा हार्मोनियमवर ज्या पद्धतीने त्यांचा हात फिरायचा ती जादू बऱ्याच जणांनी अनुभवली होती. आणि मग चित्रपट क्षेत्रामधले, संगीत क्षेत्रामधले जे दिग्गज होते, जे हेरायचे कलाकारांना खऱ्या अर्थाने, त्या मंडळींनी व्ही जी भाटकरांना हेरलं, त्यांच्यातली कला हेरली, त्यांच्यामध्ये संगीत देण्याची प्रचंड क्षमता आहे हे हेरलं आणि मग संधी त्यांना मिळत गेली. आधी एका कंपनीमध्ये ते नोकरीला लागले त्यांच्या ह्या वादनाच्या जोरावरच, मग हळूहळू संगीत द्यायला सुरुवात केली, मग ते नाव आणि हे नाव यांचा गोंधळ होऊ नये आणि मग संधी आपल्या हातून सुटू नये म्हणून नाव वेगवेगळं देऊन त्यांनी अनेक चित्रपटांना, हिंदी असेल, मराठी असेल, अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीतसुद्धा दिलं. त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या संगीताची जादू आजही आपल्यावर तशीच आहे. स्नेहल भाटकरांचा आवाज, त्याच्यामध्ये असलेलं माधुर्य हे आपल्या मनाला येऊन थेट भिडतं आणि त्यातल्या त्या शब्दांमधून त्यांना काय सांगायचं आहे हे सुद्धा आपल्यापर्यंत थेट पोहोचतं. आजपर्यंत म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण म्हणूया, त्यांनी जवळजवळ 27 हिंदी चित्रपट, 12 मराठी चित्रपट आणि 10 नाटकांना संगीत दिलंय. आणि ते त्याच भागात राहिले जिथे त्यांचं बालपण गेलं, जिथे त्यांच्यावर सांगीतिक संस्कार झाले आणि शेवटपर्यंत म्हणजे त्यांना जोपर्यंत शक्य होतं या संगीताच्या क्षेत्रात काम करणं, तोपर्यंत त्यांनी ते संगीत देण्याचं काम तर केलंच, पण त्याबरोबरीने त्यांनी भजनं गाणंसुद्धा अविरतपणे तसंच सुरू ठेवलं. आपण आज अगदी थोडक्यात त्यांच्याबद्दल आत्ताच्या पूर्वार्धामध्ये बोलणार आहोत, नंतरही आपले कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बोललं जाईलच. हे गाणं ऐकवते आणि त्यानंतर व्यावसायिक विराम घेतल्यानंतर त्यांची दोन गीतं ऐकवणार आहे, एक थोडंसं हिंदी ज्याने ते संपूर्ण चित्रपटसृष्टीभर आणि आपल्या सगळ्या रसिकांच्या मनात अधिराज्य केलं ज्या गाण्याने, त्यातला थोडासा भाग ऐकवणार आहे आणि मग दुसरं गाणं.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

न्यूज ऑन ए आय आर ऐप आणि आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलो आहोत आणि आज आपल्याबरोबर

हे मी रश्मी आंबळेकर. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होतोय आणि तो म्हणजे एव्हरेस्ट दिवस, माउंट एव्हरेस्ट दिवस. असा एक पर्वत, असं एक शिखर जे जगातल्या सगळ्या साहसवीरांना, गिर्यारोहकांना खुणावत असतं. म्हणजे जे साहसी गिर्यारोहक आहेत त्यांची मनापासूनची इच्छा असते कुठेतरी की कधीतरी माउंट एव्हरेस्ट सर करावा किंवा त्याच्या पायथ्याशी तरी पोहोचावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी जगातल्या या सर्वोच्च शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली होती आणि त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी, त्याच्या सन्मानार्थ, स्मरणार्थ आजचा दिवस हा संपूर्ण जगभर एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा होतो. आपणही एक संवाद साधला आहे, तो मी आपल्याला ऐकवणार आहे. खूप महत्त्वाचा असा हा संवाद आहे, एव्हरेस्टबद्दल सांगणारा, कामगिरीबद्दल सांगणारा, एक यशस्वी मोहीम नुकतीच झाली त्याच्याबद्दल सांगणारा हा संवाद आहे. मी नक्की आपल्याला तो ऐकवणार आहे. पण आजच्या दिवशी काय काय होतं मुळात, जेव्हा जागतिक स्तरावर आजचा दिवस एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा होतो तेव्हा जगभरात काय काय घडत असतं, तर या भागात, विशेष करून नेपाळ आणि हिमालयाच्या ह्या भागामध्ये आजच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आणि गिर्यारोहण म्हणजे काय, ती संस्कृती किंवा या भागात एकंदरीत संवर्धन कसं आता होणं अपेक्षित आहे त्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण केली जाते. त्याच्यानंतर काही जण हा दिवस डोळ्यासमोर ठेवून एव्हरेस्ट मोहीम आखतात आणि ते शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात की आपणही आजच्या दिवशी हे शिखर सर केलं आहे, हा आनंद त्यांना त्याच्यामध्ये मिळतो. त्याच्यानंतर पर्यटनामुळे जे परिणाम होत आहेत आजूबाजूच्या भागांवर किंवा या मोहिमेवर, त्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आणि काय काय अजून ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळेपण आणता येईल किंवा सोपं तर नाहीच आहे ही गोष्ट, पण तरीसुद्धा जे गिर्यारोहक, साहसी गिर्यारोहक आहेत त्यांच्यासाठी काय काय करता येईल याबद्दलचा जागतिक स्तरावर विचारसुद्धा आजच्या दिवशी, आजच्या दिवसापासून म्हणूयात आपण, नव्याने पुढल्या वर्षीपर्यंत प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी केलं जातं त्याचा विचार आजच्या दिवशी होतो. एक गाणं ऐकवणार आहे आणि त्यानंतर आपला संवाद जो आपण साधला आहे, कोणाशी आपण बोललो आहोत त्या सगळ्याबद्दल सांगणार आहे या गीतानंतर.

0: आणि आपण आज संवाद साधला उमेश झिरपे यांच्याबरोबर. तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत सर आणि ज्येष्ठ गिर्यारोहक आणि एव्हरेस्ट मोहीम नेते. त्यांच्याशी आपण बोललो होतो आणि त्यांच्या संवादामधला काही भाग मी आपल्याला ऐकवणार आहे, कारण आज सर मोहिमेवर आहेत आणि ते तिथे म्हटलं तसं की वेगवेगळ्या कार्यक्रमांचं जे आयोजन होतं तिथे ते सर आत्ता तिथे असणार आहेत नेपाळ भागामध्ये. पण त्यांनी आवर्जून आजच्या दिवसाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर काही गोष्टींबद्दल त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांनी काय काय सांगितलं ते आपण ऐकणार आहोत. नुकतीच एक यशस्वी मोहीम झाली आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन तर आहेच त्यांच्या संपूर्ण चमूचं. पण ती मोहीम त्याच्याबद्दल सविस्तर सरांनी काय सांगितलंय ते आपण ह्यानंतर ऐकणार आहोत.
1: नमस्कार. आज 29 मे जागतिक एव्हरेस्ट दिन आहे. या इंटरनॅशनल एव्हरेस्ट डेच्या सर्व साहस प्रेमींना खूप मनापासून शुभेच्छा. 29 मे 1953 रोजी जे मानवाला अशक्य आहे असं जे वाटत होत ते शक्य केलं ते सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग या जोडगोळीने. आणि या दिवशी पहिलं मानवी पाऊल एव्हरेस्ट वरती पडलं. 1921-22 पासून मनुष्य या शिखरावर पोहोचण्यासाठी धडपडत होता आणि त्याला अखेर यश 1953 साली आलं. तो आजचा दिवस आहे. सर्व गिर्यारोहकांसाठी, सर्व साहसप्रेमींसाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे. आणि मला खूप आनंद होतो आज सांगायला की या वर्षी गिरीप्रेमी संस्थेने आयोजित केलेल्या एव्हरेस्ट 2026 या मोहिमेमध्ये 21 मे 2026 रोजी एकदा नाही तब्बल 3 एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर भारताचा तिरंगा आणि भगवा ध्वज फडकला. माझ्या संघातील विवेक शिवदे, मिहिर जाधव आणि अखिल काटकर या 3 साहसी गिर्यारोहकांनी 21 मे रोजी सकाळी ही अद्भुत कामगिरी केली आणि एक खूप मोठं यश गिरीप्रेमी संस्थेला मिळालं. माझ्या संघामध्ये 4 गिर्यारोहकांचा समावेश होता. त्यापैकी निकुंज शहा हा वयाने सगळ्यात लहान असलेला गिर्यारोहक, यांनी पण खूप चांगली कामगिरी केली. पण कॅम्प 3 नंतर येलो बँड या ठिकाणी पोहोचताना म्हणजे साधारण 7500-7600 मीटरवर ज्यावेळेस तो पोहोचला होता त्यावेळेस त्याला काही हेल्थ इश्यूज आले आणि त्याला नाईलाजाने खाली परतावं लागलं. पण खूप चांगल्या पद्धतीने त्याने सुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी झाली. 2012 साली गिरीप्रेमींनी भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम आयोजित केली होती आणि त्याला खूप प्रचंड यश मिळालं. त्यानंतर 2013 लोत्से एव्हरेस्ट या जोड मोहिमेमध्ये सुद्धा एव्हरेस्टवरती गिरीप्रेमीतल्या 3 गिर्यारोहकांनी भारताचा तिरंगा फडकवला. गिरीप्रेमींनी आयोजित केलेली ही 3री एव्हरेस्टची मोहीम आणि या मोहिमेचं कारण हेच होतं की गिरीप्रेमीमधील नेक्स्ट जनरेशनला, यंग जनरेशनला एव्हरेस्टची संधी मिळावी, एव्हरेस्टची चढाई त्यांनाही करता यावी यासाठी ही मोहीम आम्ही आयोजित केली होती आणि ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली. मला खूप आनंद आहे या 3 मोहिमेचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला लाभलं आणि या सगळ्या मोहिमांमध्ये गिरीप्रेमीचे सदस्यांनी चांगली कामगिरी करत सुखरूपपणे खाली येण्यात जे यश मिळवलंय ते अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. आज खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की गिरीप्रेमी या एका संस्थेमध्ये एक नाही तब्बल 18 एव्हरेस्ट शिखरवीर आहेत की अशा प्रकारचे कुठल्याच संस्थेमध्ये भारतामध्ये अशा प्रकारचा एव्हरेस्टवरती चढाई केलेली संख्या नाहीये. पुन्हा एकदा आजच्या एव्हरेस्ट दिनाच्या मी सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो.

0: अजून काही गोष्टी सरांनी खूप आवर्जून सांगितल्या की जेव्हा ह्या मोहिमा आयोजित केल्या जातात, वाढत्या मोहिमा, आताची परिस्थिती, हवामान, तर एकंदरीतच एव्हरेस्टची मोहीम ठरवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं, खबरदारी घेणं फार आवश्यक असतं याबद्दल सुद्धा सरांनी आवर्जून सांगितलं.
1: या शिखराच्या माथ्यावर इतक्या उंचीवरती 29,000 फूट या उंचीवरती पोहोचणं हे खूप चॅलेंजिंग आहे. मी अगदी जबाबदारीने सांगतो की आता किती लोक म्हणत असतील की खूप कमर्शियलायझेशन झालंय, शेर्पा मदत करत असतात, हे सगळं असलं तरी एव्हरेस्ट एव्हरेस्ट आहे. जो गिर्यारोहक त्या ठिकाणी चढाई करत असतो त्याला स्वतःच्या पायाने तिथं जायचं असतं आणि त्यालाच ती थंडीचा सामना करायचा असतो, त्यालाच तिथले अवलांचेस, त्यालाच तिथले विविध होणारे अचानक होणारे आजार यांना तोंड द्यायचं असतं, हवेमध्ये असलेल्या विरळ ऑक्सिजनमुळे होणारा जो काही त्रास आहे तो सगळा सहन करायचा असतो, स्वतःचं इक्विपमेंट स्वतःच्या पाठीवर घ्यायचं असतं आणि ती चढाई करायची असते. हे खूप चॅलेंजिंग आहे. हे सगळं करत असताना अनेक वेळेस मृत्यूला सामना करावा लागतो. यावर्षी 5 शेर्पा आणि गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, त्याच्यामध्ये 2 भारतीय होते. खूप वाईट वाटतं, दुर्दैवी आहे, पण अतिशय थकल्यामुळं किंवा सेलेब्रल ओडिमा, मी म्हटलं जसं पल्मोनरी ओडिमा, यासारखे आजार झाल्यामुळं त्या ठिकाणी मृत्यू होतात. काही जणांचा ऑक्सिजन संपतो त्यामुळे मृत्यू झालेत, काही जण डिहायड्रेट झालेत, पूर्ण एक्झॉस्ट झालेत आणि मृत्यू झालेत. एक गिर्यारोहकाला स्नो ब्लाइंडनेस झाला होता, त्यामुळे खाली येता येत नव्हतं त्याला आणि त्याचा मृत्यू झाला. एवढे चढाई झाल्यानंतर हे मृत्यू झालेले आहेत ते आम्ही पाहिले. तर हे खूप चॅलेंजिंग असतं. तर अलीकडच्या वर्षांमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते हवामानाच्या बरोबरच गर्दी, ट्रॅफिक हा एक चॅलेंज अनुभवायला मिळतो. तर मला वाटतं की हे सगळ्याचा विचार करून कोणत्या दिवशी चढाई करणं हे त्या नेत्याने ठरवणं, हे त्या टीमने ठरवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते डिसिजन्स घेणं याला खूप महत्त्व आहे. कारण ज्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये गिर्यारोहक चढाई करत असतात त्या ठिकाणी मदत करणं, त्या एखाद्या अडचणीत आलेल्या गिर्यारोहकला वाचवणं खूप अवघड असतं. म्हणजे आत्ताच याच वर्षी ज्या भारतीय तिवारी म्हणून जो गिर्यारोहक आहे त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह एव्हरेस्टच्या शिखर माथ्याच्या अगदी जवळ आहे, उतरताना हिल स्टेपच्या पुढे तो आत्ता आहे, त्याची चिर विश्रांती तिथं चालू आहे आणि तिथून त्याचा तो मृतदेह खाली आणण्याची जी काही किंमत आहे ती जवळजवळ $1,00,000 इतकी आहे आणि ते शक्य नाही आहे एवढे पैसे उभे करणं. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी नायलाजाने जर अंतकरण निर्णय घेतला की ते त्याचा मृतदेह तिथंच असा आणि तो तिथंच आहे. तर हे जे काही मी पाहतोय ना की आत्ता जे काही बदल आहेत की आत्ता जो गिर्यारोहक एव्हरेस्टला जातोय त्याला या सगळ्या बाकीच्या चॅलेंजेस बरोबर ट्रॅफिक चा सामना पण करावा लागतो आणि हवामानाची अनिश्चितता खूप वाढली. म्हणजे यावर्षी मी पाहिलं की जी चांगली वेदर विंडो 8-10 दिवसाची असती ती वेदर विंडो पण यावर्षी कमी होती आणि जवळजवळ प्रत्येक दिवशी एव्हरेस्टच्या वरच्या भागात वारं वाहत होतं. सगळ्यात मोठा धोका हा विंडचा असतो, जेट स्ट्रीम जे त्या अल्टिट्यूडला वाहत असतात तर त्याचा धोका सगळ्यात मोठा असतो आणि त्या वाऱ्याचा वेग यावर्षी बऱ्यापैकी होता तो, म्हणजे अगदी संत झाला किंवा खूप कमी झाला असं कधीच झालं नाही. त्यातल्या त्यात 20 मेला वाऱ्याचा वेग कमी होणार होता अशी जेव्हा हवामान खात्याकडनं न्यूज आली त्यावेळेस जवळजवळ 270 पेक्षा जास्त लोकांनी एव्हरेस्टवरती चढाई केली आणि ती सगळी गर्दी पाहून मी ठरवलं की त्या दिवशी आपण जायचं नाही, थोडं वारं लागलं तर जायचं आणि म्हणून मी 21 तारीख ही समिटसाठी फायनल केली होती आणि त्या दिवशी आम्ही सबमिट केलं थोडं वारं.
0: अजूनही काही गोष्टींबद्दल सर बोललेत, आपण तो संवाद सुरू ठेवणार आहोत पण एक व्यावसायिक विराम घेऊया.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि ज्येष्ठ गिर्यारोहक आणि एव्हरेस्ट मोहीम नेते उमेश झिरपे यांच्याशी जो संवाद साधला तो मी आपल्याला ऐकवते. आज आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस आहे आणि त्याबद्दल सरांनी खूप छान माहिती दिली. एक गोष्ट त्यांना मी आवर्जून विचारली की

0: आता जसजसा काळ सर म्हणाले तसं की काळ पुढे चाललाय, नवीन आव्हानं त्याच्यामध्ये येत आहेत, तर काळ पुढे जात असताना कुठले काही नवीन बदल त्याच्यामध्ये झालेत का, जेणेकरून गिर्यारोहकांसाठी हे थोडंसं सोयीचं होईल किंवा त्यांच्या उपयुक्ततेसाठी काही गोष्टी आवर्जून केल्या जात आहेत का, त्याबद्दल सरांनी मोलाची माहिती दिली.
1: एव्हरेस्ट मोहिमांच्या निमित्तानं गेले 15-20 वर्ष मी एव्हरेस्टच्या परिसरामध्ये जात आहे आणि हे सगळं करताना अनेक बदल मी अनुभवले आहेत. यावर्षी काही वेगळ्या गोष्टी मला पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या, त्या मला नक्कीच आज शेअर करायला आवडेल. आणि त्यामध्ये ड्रोनचा प्रभावीपणे केलेला उपयोग हे होय. मागच्या वर्षी याची एक चाचणी किंवा ट्रायल झाली होती की ड्रोनच्या सहाय्याने सामान वरच्या कॅम्पला न्यायचं आणि त्या चाचणीला यश मिळालं. आणि पहिल्यांदा या वर्षी मी पाहिलं की ड्रोनच्या मदतीने एव्हरेस्टच्या वरच्या म्हणजे बेस कॅम्प बसून 17,500 फुटांपासून ते साधारण 19,800-19,900 फुटांपर्यंत म्हणजे कॅम्प वनच्या अलीकडे पर्यंत जे ऑक्सिजन सिलेंडर्स असतील, रोप आहेत, इक्विपमेंट आहे, किचनचं सामान आहे, टेंट, या सगळ्या वस्तूंची वाहतूक जी आहे, लॉजिस्टिक्स हे सगळं वरती जे न्यायला लागतं, तर ते नेहमी एरवी शेर्पा मॅन्युअली करत असतात. आणि ते करत असताना एव्हरेस्टच्या पहिल्या टप्प्यामध्ये जो खुंबू ग्लेशियर आहे तो खूप धोकादायक परिसर आहे. तिथला तिथं सतत हालचाल आहे आणि मोठमोठे आईस ब्लॉक्स कायम कोसळत असतात, आवलांचे होत असतात, तिथं खूप मोठे क्रेवायसेस आहेत आणि अनेक शेर्पांचे मृत्यू त्यांनी त्या खुंबू ग्लेशियरने पाहिलेत. तर अशा ठिकाणी या ड्रोनचा वापर करून तो खुंबू आईसफॉल पार करून वरती सामान नेणं शक्य झालं. एक ड्रोन साधारण एका फेरीमध्ये 40 किलो इतकं वजन नेत होता. वारं ज्यावेळेस कमी असायचं त्यावेळेस हे सगळं सकाळी लवकर व्हायचं आणि अनेक फेऱ्यांमध्ये हे सामान वरती जात होतं. मला वाटतं ही खूप मोठी क्रांती झालेली आहे, कारण यामुळे नक्कीच शेर्पांना जास्त ज्या फेऱ्या करायला लागायच्या खुंबू ग्लेशियरमधून आणि जे खूप धोकेदायक आहे तर त्या फेऱ्या नक्कीच कमी होतील आणि एक सुरक्षित पणाची भावना शेर्पांमध्ये मला पाहायला मिळाली. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी पाहायला मिळाली ती म्हणजे इलोप्रास्ट नावाचं इंजेक्शन. एव्हरेस्टचा बेस कॅम्प 17,500 फुटांवरती आणि तिथं सुमारे 1500-1700 लोक म्हणजे सगळे येणारे गिर्यारोहक, त्यांना मदत करणारे शेर्पा, किचन स्टाफ, पोर्टर्स असे सगळे म्हणून साधारणतः 1500-1700 लोक तिथं साधारण 60-70 दिवस वास्तव्यास असतात. आणि यामध्ये अनेक जणांना अति उंचीवरच्या हवामानाचा फटका बसतो आणि काही आजार होतात जे अगदी जीवघेणे असतात. म्हणजे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला सुद्धा मृत्यू झालेत. त्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेसमध्ये तुमच्या फुफ्फुसांमध्ये पाणी होणं, ज्याला पल्मोनरी ओडिमा किंवा मेंदूमध्ये पाणी, सेरेब्रल ओडिमा, यासारखे अनेक आजार जीवघेणे ठरतात. अशा ठिकाणी वरती जेव्हा चढाई आपण थंडीमध्ये करत असतो, कारण वरच्या टप्प्यावर म्हणजे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला साधारण -10 पासून थंडीची सुरुवात होती आणि शेवटच्या टप्प्यात ती थंडी म्हणजे साऊथ कोलला एव्हरेस्टच्या शेवटच्या कॅम्पला, चौथ्या नंबरच्या कॅम्पला जेव्हा गिर्यारोहक जातो त्यावेळेस त्याला -40 ते -60 इतक्या थंडीचा तापमानाचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेस फ्रॉस्टबाईट होण्याची शक्यता दाट असते. अनेकांना फ्रॉस्टबाईट म्हणजे हिमदंश होतो. साधारणतः शरीराचे जे उघडे होऊ शकतात अवयव म्हणजे हाताची बोटं, पायाची बोटं, नाक, अशा ठिकाणी फ्रॉस्टबाईट हिमदंश होतो. आणि हा फ्रॉस्टबाईट दुसऱ्या डिग्रीच्या पुढे जर गेला तर तिथले टिश्यूज यांना रक्तप्रवाह होत नाही आणि त्यामुळे ते टिश्यूज डेड झाले एकदा तर गँग्रीन होण्याची शक्यता असते आणि मग तो भाग अम्प्युट म्हणजे कट करायला लागतो. तर हे खूप धोकादायक असतं. तर याविषयी इलोप्रास्ट नावाचं एक इंजेक्शन घेऊन HRA म्हणजे हिमालयन रेस्क्यू असोसिएशनचे डॉक्टर एक सामी म्हणून आहेत जर्मनीच्या, त्या आल्या होत्या. आणि एक सुदैवाने काय की हिमालयन रेस्क्यू असोसिएशन ही जी NGO आहे ह्याचं जे क्लिनिक आहे हे गेले 20-22 वर्षे एव्हरेस्टमध्ये कार्यरत आहे आणि त्या क्लिनिकमध्ये एक छोटं मिनी हॉस्पिटलच आहे, अत्यंत सुसज्ज असतं ते. आणि तिथं दोन परदेशी डॉक्टरांबरोबर एक नेपाळमधील डॉक्टर असे तीन डॉक्टरांची टीम असते आणि हे कायम एव्हरेस्टच्या मध्यभागात जिथं ते क्लिनिक आहे तिथं असतात. आणि आमचं म्हणजे गिरीप्रेमीचं ज्या शेर्पा एजन्सीबरोबर टायप आहे पीक प्रमोशन कंपनी, तर ते पहिल्यापासून या क्लिनिकची सगळी व्यवस्था पाहतात त्यांचं.
0: त्यामुळे अशा वेगवेगळ्या म्हणजे एक खूप महत्त्वाची वैद्यकीय सुविधासुद्धा सगळ्या गिर्यारोहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता सरांनी सांगितली. जाता जाता मी त्यांना असं विचारलं की सर एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्टकडे आपण कसं बघायचं आणि कशा पद्धतीने त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे.

पुन्हा एकदा भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवला. विशेष म्हणजे गिरीप्रेमीचा सुरक्षित चढाई आणि उतराईचा इतिहास मला वाटतं हा महत्वाचा आहे. एव्हरेस्ट वरती शिखर गाठणं जितकं कठीण आहे ना, तितकं सुरक्षितपणे परत खाली येणं हे जास्त चॅलेंजिंग आहे. गिरीप्रेमीने अनेक वर्षापासून जी शिस्त पाळली आहे, योग्य हवामानाचा अभ्यास केला आहे, योग्य प्रशिक्षण

0: तर ते खूप दुःख देतं. म्हणजे या सगळ्याचा परिणाम म्हणजे मला असं वाटतं की एव्हरेस्ट वरती अनेक मृत्यू होत आहेत, त्याचा अनुभव यावर्षी पण आला. अशा ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रेस्क्यू करणं किंवा ते मृतदेह खाली आणणं हे खूप कठीण आहे आणि खूप खर्चिक पण आहे. यासाठी रेस्क्यू टीमला किंवा शर्पांना स्वतःचा जीव धोक्यात घालायला लागतो, त्यामुळे अशा प्रकारचं मदत कार्य हे अवघड ठरतं. तर मला असं वाटतं की हे सर्व टाळणं आपल्या हातात आहे. म्हणजे एव्हरेस्टचं आकर्षण काय आहे तर ते राहणारच आहे, त्याचं ग्लॅमर राहणारच आहे, ते कमी नाही होणार. तो आजही मानवाला आकर्षित करतोय, करत राहणार आहे. कारण मला असं वाटतं की एव्हरेस्ट हा केवळ एक पर्वत नाही तर तो मानवी जिद्द, मर्यादा आणि स्वप्नांची कसोटी आहे. आणि
1: मानवी जिद्द, शौर्य आणि स्वप्नांची कसोटी आहे माउंट एव्हरेस्ट. उमेश झिरपे यांच्याबरोबरचा संवाद कसा वाटला जरूर

पद्म मानकरी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण माहिती करून घेणार आहोत डॉक्टर श्याम सुंदर यांच्याबद्दल. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलंय. उत्तर प्रदेशातले एक प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ आहेत डॉक्टर श्याम सुंदर. आणि भारतामधून काळा ताप हा अत्यंत जीवघेणा जो आजार आहे त्याच्या निर्मूलनासाठी त्यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलंय. आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार त्यांनी सन्मानित यावर्षी केलं गेलं आहे. त्यांनी त्यांचं शिक्षण उत्तर प्रदेशमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काला आजार किंवा काळा ताप ह्याच्यावर स्वस्त आणि जलद निदान पद्धती त्यांनी सुरू काढली. आणि

सिंगल डोसमध्ये हा उपाय ह्याच्यावर होऊ शकतो का किंवा बरा होऊ शकतो का, हा उपचार त्यांनी शोधून काढला आणि अनेक गरिबांचे प्राण वाचवण्याचे खूप मोठं कार्य डॉक्टर श्यामसुंदर यांनी केलं होतं. म्हणजे अत्यंत जीवघेणा असा हा आजार, माशीपासून होणारा आणि पटकन त्याची लक्षणं दिसून ताप येणं आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती तुमची कमी होऊन अत्यंत गंभीर स्वरूप जर ह्या आजाराचं झालं तर शेवट त्याचा मृत्यूच, अशा पद्धतीचं आणि अर्थात अशा वस्त्यांमध्ये जिथे थोडीशी अस्वच्छता आहे किंवा अशा परिस्थितीमध्ये हा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असे, तर त्यावेळेला त्याचं पटकन निदान होणं फार गरजेचं होतं. कारण या आजार, एकदा का हा आजार झाला तर तो कशावर अटॅक करायचा, तर तो आपल्या यकृतावर किंवा प्लिहा जी आपली असते त्याच्यावर तो हल्ला करतो. आणि डॉक्टर श्यामसुंदर यांनी त्याचं उच्चाटन करण्यासाठी खूप बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. म्हणजे पूर्वी हा आजार, त्याचं निदान होण्यासाठी थोडा वेळ लागायचा आणि ती सगळी प्रक्रिया थोडीशी महागडी होती, पण डॉक्टर श्यामसुंदर यांनी जी टेस्ट विकसित केली आणि जी अत्यंत कमी खर्चात, म्हणजे 50 रुपयात ही टेस्ट होत असे आणि 10 मिनिटात त्याच्यावर काय त्याचं निदान आहे ते कळून त्याच्यावर उपचार करण्यासाठी सज्ज होण्यासाठी तेवढा वेळ मिळत असे आणि तोंडाने घ्यायचं पहिलं औषध घेतल्यावर त्याची प्रक्रिया सुरू होऊन आजार बऱ्या होण्यासाठीची जी सुरू असते प्रोसेस, त्याच्यासाठी खूप मदत झाली. आणि ह्या सगळ्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आणि हे योगदान डॉक्टर श्यामसुंदर यांचं अतिशय मोलाचं आहे. म्हणजे त्यांनी फक्त संशोधन केलं का तर नाही, त्याचा थेट फायदा गरिबांना झाला आणि ज्यांना शक्य नाही आहे तेवढे पैसेसुद्धा खर्च करणं, त्याच्यासाठी मोफत उपचार आपण कसे देऊ शकतो ह्याचासुद्धा अत्यंत बहुमोल विचार डॉक्टर श्यामसुंदर यांनी केला. आणि ह्या एकंदरीतच खूप महत्त्वाच्या कार्यासाठी त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. पद्म मानकरीमध्ये आज आपण जाणून घेतलं डॉक्टर श्यामसुंदर आणि त्यांच्या काळा ताप ह्याच्या निर्मूलनासाठी केलेल्या कार्याबद्दलची माहिती.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले.

0: विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर्ड कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% पेक्षा कमी गुण

एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkati khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आणि उत्तरार्धामध्ये आता काय काय असणारे, दोन गाणी ऐकवणार आहे लागोपाठ, आणि त्याच्यानंतर आनंदी राहण्यासाठी पटकन आपला मूड छान करण्यासाठी आपण काय करू शकतो त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. पटकन ती एक ट्रिक सांगणार आहे. गाणी असतील भरपूर आणि प्रायोजित कार्यक्रम आणि आपली एक खास मालिका सुरू आहे, ती सुद्धा आपण या उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत. 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी. दोन गाणी लागोपाठ आणि मग आपला संवाद.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 29 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

पूर्वार्धापासून काही काही श्रोत्यांची नावं सांगायची राहिली आहेत. दशरथ कदम, रोहिणी बापट, प्रमोद राऊत, रेवती रवींद्र सरनाईक, ईश्वरदास शेट्टी, रवींद्र सरनाईक यांचं, निशिकांत जोशी, त्यानंतर चित्रा मांडके. आपल्याला मेसेज आहे सुधीर कांदळगावकर यांचा. अतुल यांचा मेसेज आहे. अतुल आणि अनुराधा दंडवते यांनी मेसेज केलेला आहे. रजनीकांत पाटील, श्रेय, मिलेश, गजानन राऊत, राजेंद्र म्हात्रे, कमलाकर शेळके यांनी मेसेज केला आहे. पेणहून माधव मराठे, प्रशांत नाईक, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे रवींद्र कुडाळकर यांचा, बंडूकाका जोशी, विश्वनाथ छत्रे, मोहन दळवी, त्यानंतर श्रावणी आणि मंगेश भगत, वीणा नाडकर्णी, सुरेश सहस्त्रबुद्धे, के राघव कुमार, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, प्लीज नाव सांगा, शिल्पा तोडणकर, नरेंद्र सामंत यांनी मेसेज केलेला आहे, केतकी आणि विनायक अंबिके, एन एम पाटील, स्मिता पालकर, मंगेश घरत, गणेश फाटक, प्रवीण बहाडकर, ईश्वरी जोग, या सगळ्या मंडळींनी नव्यानी आत्ताच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. एक गाणं आणि पटकन आनंदी होण्यासाठी आपण काय करू शकतो. बरं, फ्रेंच ओपन टेनिस सुरू झालेली आहे, बघताय की नाही, आवड आहे की नाही त्याची. नंबर वन पुरुषांच्या क्रमवारीतला नंबर वन काल गारद झालेला आहे, बाहेर गेलेला आहे स्पर्धेच्या. त्याच्यानंतर गेल्या वेळची एक जी जिंकलेली होती गेल्या वेळची स्पर्धा, ती यावेळेला बाहेर गेलेली आहे, आऊट झालेली आहे. त्याच्यामुळे खूप चुरस, जी खूप मोठी चुरस होती ती थोडीशी कमी झाली आहे. पण नवे नवे खेळाडू पाच पाच तासांची मॅच खेळून, पाच पाच सेट्सची मॅच खेळून नवे नवे खेळाडू येत आहेत. आणि फ्रेंच ओपन ही अत्यंत आव्हानात्मक असते खेळाडूंसाठी, कारण मातीवर खेळली जाते, स्लो असतो, थोडासा वेग नसतो फारसा, आणि तिथे कस लागतो खेळाडूंचा. नोवॅक जोकोविच आहे अजून, 25वं जिंकतोय का बघूया. असा एकंदरीत थरार सुरू असताना आपण आनंदी राहण्यासाठी काय करू शकतो ते ह्याच्याशीच थोडंसं जोडलेलं आहे. सांगणारे गाण्यानंतर नीलम खोत, संतोष पाटील ह्यांनी सुद्धा नव्याने मेसेज केलाय. दुर्गादास यांचा मेसेज आहे. अरुण गावकर, गाणं आणि मग आज कशाबद्दल बोलणार आहे पटकन आनंदी होण्यासाठी ऐकूया गाण्यानंतर.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी या

आणि आता पटकन आनंदी व्हायचंय आपल्याला, दिसतंय कंटाळा असा उंबऱ्यावर आहे किंवा आता खोलीत येणार आहे किंवा बसस्टॉपवर असणार आहे, ट्रेनमध्ये कुठेही गाठणार, तेव्हा काय करायचंय? मी मगाशी फ्रेंच ओपन टेनिसचं एक छोटंसं एक अपडेट दिलं, तर आपण असं करू शकतो का की आपल्याला जे क्षेत्र आवडतं बघा त्याच्यात वेगवेगळे पुरस्कार सोहळे असतात, थोडंसं मोठं इमॅजिनेशन आहे आजचं, 30 सेकंदाचं असेल पण तरीसुद्धा, तर त्या इमॅजिनेशनमध्ये आपल्याला जे आवडतं क्षेत्र आहे, मग असेल नाटक असेल सिनेमा असेल खेळ असेल, त्या प्रत्येकामध्ये एखादं बक्षीस असतं आणि मग आपल्या आवडत्या कलाकाराला किंवा खेळाडूला बक्षीस जेव्हा मिळतं तेव्हा तो असा येतो आणि माईकसमोर सगळ्यात आधी तर मी अमुक अमुक यांचे आभार मानतो तसे आणि मग वर आकाशाकडे हात असं एक छान स्पीच देतो जिंकल्याचं, ते जर आपण आपल्या स्वतःबाबतीत इमॅजिन केलं तर चला 15 सेकंदाचं स्पीच द्या, फार वेळ नसेल आपल्याकडे, की आपणच काहीतरी जिंकलोय काहीतरी छान अशी स्पर्धा किंवा एखादी फ्रेंच ओपनच जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी, आणि मग आपल्यावर जर अशी वेळ आली की आता विनिंग स्पीच द्यायची तर आपण कसं भाषण करू, कोणाकोणाचा उल्लेख करू, बघा चेहऱ्यावर हसू येतं आणि ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते माहिती आहे, आपली बॉडी लँग्वेजच बदलते मुळात, आपण पण असे असे काहीतरी जिंकल्यासारखे वगैरे असे वागायला लागतो 2 क्षण आणि मग भानावर आल्यावर वाटतं अरे वा काय मस्त वेळ गेला, त्याचा कंटाळा तर पळालाच.

आनंद सुद्धा वाटला की जो खेळ किंवा जे क्षेत्र आपल्याला आवडतंय त्यात बक्षीस मिळालंय आणि मी सुद्धा जिंकल्याचं भाषण दिलंय. करून बघा, मजा येते, छान वाटतं आणि त्यावेळेचा कंटाळा जातो आणि आनंद तर भरपूर 100%. करून बघा आणि मला सांगा प्लीज.

0: आणि आता आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड, ठाणे, फडके रोड, डोंबिवली आणि बदलापूर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे. आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
5: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो सिंगल पदरी असतो, जनरली एक पदरी असतो आणि त्या एक पदरामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्याच स्वतःच्याच सेल्फ डिझाईन मध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता चेन लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा त्यातला हारातला जो आहे तो आणि दुपदरी असतो तो पोहा, म्हणजे त्या असं एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंपता येतात आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावानी 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाख

0: लाखाचं सोनं होतं आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं, तर 37 म्हणजे 28,000 रुपये मजुरी आणि त्याच्यावरती GST असं करून साधारणपणे 360,000 370,000 पर्यंत तयार होतो. श्रीमंत आहार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत आहार हा पोहे आहाराचाच पुढलं व्हर्जन आहे.
1: बर,
0: जिथे चेन असते मानेवरून येणारी, दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात आणि असे चार पदर एकाखाली एक ओवले पोहे आहाराचे की त्याला श्रीमंत आहार म्हणायचं.
1: अच्छा,
0: तर चार पदरी तो साधारणपणे श्रीमंत आहार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 360,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार, कारण 12-13 लाख रुपयापर्यंत शेवटी श्रीमंत आहार आहे त्याची किंमतही तशीच पाहिजे, तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत आहार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायची पद्धत निघाली, आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली, कारण काही काहींना फार लांब नको असतं, कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे
1: आणि मंगळसूत्राच्या आतमध्ये बसणारे
0: असतात. आता मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतके आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी, त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं. पण प्रकार जो आहे तर पोह्यार हा सिंगल पदरी पोह्यार असतो, श्रीमंत आहार हा चार पदरी पोह्यारचाच प्रकार पण तो चार पदरामध्ये असतो, त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोह्यार होतो, साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत आहार होतो.
1: बरोबर, आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
0: पोह्यावरचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात, म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील, देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, तर त्या आकार प्रमाणे असतात आणि मागे त्याला वाढवण्याकरता लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
1: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहे हार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे
0: आणि त्या प्रमाणात सेव्हिंग करणे.
1: अगदी खरंय मोडक साहेब, स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्ण हारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहेहार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोल्फा देवी हिच्या स्थापनेविषयीचा पहिला भाग.
1: मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी समाज. कोळी आणि त्यांच्या कुटुंबांचं संपूर्ण आयुष्यच समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, भरती ओहोटीशी घट्ट निगडीत असल्यानं त्यांची वस्ती समुद्राच्या किंवा जलाशयाच्या सान्निध्यातच असणं नैसर्गिक आहे. कोळी समाजाच्या या वस्त्यांना म्हणतात कोळीवाडे. मुंबई शहर आणि उपनगरात असे बरेच कोळीवाडे होते. कालौघात त्यातले काही लुप्त झाले तर काहींनी अजूनही आपलं अस्तित्व टिकवून धरलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे वरळीचा कोळीवाडा.

0: वरळीच्या कोळीवाड्याला 700-800 वर्ष किंवा त्याहूनही जुना इतिहास आहे. हा कोळीवाडा लहानशा टेकडीवर वसलेलं वरळी गाव म्हणूनही ओळखला जातो. मुंबईच्या 7 बेटांमधलं वरळी हे कुलाब्यानंतरचं सगळ्यात लहान बेट. वरळीचा कोळीवाडा वरळीच्या ॲनी बेझंट मार्गाच्या पश्चिमेला वसलेला आहे. ही इथली मूळ वस्ती. इतिहासातल्या नोंदीनुसार एवढी वस्ती सोडली तर वरळी बेटावर फारशी वस्ती नव्हती. महापालिकेच्या लव ग्रोव्ह उदंचन केंद्रासमोर असलेलं लहानशा टेकडीवरचं मार्कंडेश्वर मंदिर ही वरळीची दक्षिण पूर्व सीमा. उत्तर सीमा म्हणजे सध्याच्या सेंचुरी बाजारच्या समोरून वरळी गावात जाणारा रस्ता. असं हे वरळी गाव 12व्या आणि 13व्या शतकाच्या सुरुवातीला बिंबराजानं त्याचा सरचिटणीस सूर्यवंशी गंभीरराव याला इनाम म्हणून देऊन त्याला त्या गावचा पुरो हे पद दिल्याचा उल्लेख इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या महिकावतीची बखर या पुस्तकात येतो. असाच उल्लेख गोविंद नारायण मडगावकर यांच्या मुंबईचं वर्णन या 1862 सालच्या पुस्तकातही येतो. मडगावकर लिहितात, श्री राजबिंब महाराज यांनी आपले पाटील यांस वरळी गाव वंश परंपरेत इनाम दिले होते. त्या गावातील शेत जमीन डोंगर ताड माड खजुरी यांचे उत्पन्न वसूल करून पुत्र पौत्राधिकांनी याचा उपभोग घ्यावा.
1: मडगावकरांनी हे लिहिताना सणाचा उल्लेख केलेला नसला तरी एका स्थानिक प्रभू गृहस्थांकडे सापडलेल्या लहानशा बखरीचा हवाला दिला आहे. महिकावतीच्या बखरीपेक्षा मडगावकर म्हणतात ती बखर वेगळी असावी, कारण मडगावकरांना मिळालेल्या बखरीत वरळीचा पुरातन वृत्तांत होता असं ते म्हणतात. गंभीरराव सूर्यवंशी यांस वरळी गाव इनाम देऊन त्यांस वरळी गावचे पुरो हे पद दिल्याचा उल्लेख बखर करते. तर मडगावकर केवळ वरळी गाव पाटलास इनाम दिले एवढाच उल्लेख करतात. एवढा एक फरक सोडल्यास मडगावकर आणि राजवाडे ह्यांनी दिलेल्या इतर तपशिलात फारसा फरक नाहीये. पुरो हेच पुढे पाटील झाले असावेत असा तर्क सहज निघतो. राजा बिंबानं त्याच्या पाटलाला दिलेलं हे वरळी गाव इनाम म्हणून पुढे अनेक कारणांनी इतरांच्या हातात गेलं असलं तरी 9 पाटलांचा मान आजही या कोळीवाड्यात जपला जातो. तो याच संदर्भात असावा असं समजायला जागा आहे. या कोळीवाड्यात ग्रामपद्धती अद्यापही टिकून असून प्राचीन काळाच्या परंपरा अजूनही आवर्जून जपल्या जातात.
0: कोळी समाजाचं आणि पाण्याचं अविभाज्य नातं आहे. त्यात समुद्रातली मासेमारी म्हणजे तर जीवावरचाच खेळ. लहरी समुद्र कोणत्या क्षणाला कोणतं दान पदरात टाकेल याची काहीच शाश्वती नाही. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेला कोळी सुखरूप परतेल याची काहीच शाश्वती नाही. म्हणूनच कोळी समाजाची देवावर प्रचंड श्रद्धा. या समाजातले बहुतेक सर्वच जण कारल्याच्या डोंगरातली श्री एकवीरा देवी आणि जेजुरीच्या खंडोबाला दरवर्षी भेट देतात. आपल्या देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कोणत्याही गावाचं स्वतःच असं एक ग्रामदैवत असतं आणि ते बहुत करून देवी स्वरूपात असतं. या देवीला गावदेवी असंही म्हणतात. वरळी कोळीवाडाही त्याला अपवाद नाही. या कोळीवाड्याचं दैवत आहे श्री गोल्फा देवी. एकवीरा देवीप्रमाणेच वरळी कोळीवाड्याची आपल्या ग्रामदेवतेवरही प्रचंड श्रद्धा आहे. या देवतेचा उगम नेमका कसा झाला असावा हा स्वतंत्र संशोधनाचा विषय. काही जुन्या पुस्तकातून गोल्फा देवीची स्थापना बिंबराजाच्या काळात झाली असल्याचं मानलं जातं. परंतु जर वरळी कोळीवाडा राजा बिंब मुंबईत येण्यापूर्वी पासून अस्तित्वात असेल तर त्याची देवता गोल्फा देवी ही तेवढीच जुनी असावी हे ओघानं आलंच. मग गोल्फा देवीच्या स्थापनेशी बिंबराजाचं नाव जोडलं जाण्यामागे दोन शक्यता असू शकतील. त्यातली पहिली शक्यता म्हणजे गोल्फा देवी पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्यानं बिंबराजानं तिलाच त्याची कुलदेवता शाकंभरीचं रूप मानलं असावं. मुंबईत राज्य स्थापन करणारा राजा प्रताप बिंब हा चालुक्य कुळातला. महिकावतीच्या बखरीत या राजाची कुळदेवता शाकंभरी असल्याचा उल्लेख आहे. राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यानंतर आपल्या राज्यात अस्तित्वात असलेल्या वरळीच्या गोल्फा देवीलाच शाकंभरीचं स्वरूप मानून पूजा करायला प्रारंभ केला असावा. गोल्फा देवीची पानं फुलं भाज्यांनी केली जाणारी पूजा लक्षात घेता गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी असण्याची दाट शक्यता आहे.
1: गोल्फा देवी ही शाकंभरीचंच रूप आहे हे सिद्ध करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रभादेवीच्या मंदिरात ज्याप्रमाणे कालिका देवी आणि चंडिका देवीच्या मूर्ती आहेत त्याचप्रमाणे गोल्फा देवीच्या सान्निध्यात हरबा देवी आणि साखबा देवी या देवतांच्या मूर्ती आहेत. बखरीतल्या नोंदीनुसार हरबा देवी ही राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदरावांची कुळदैवता आणि प्रभादेवीच्या मंदिरातली कालिका देवी ज्याची कुळदैवता आहे तो सूर्यवंशी गंभीरराव वरळीगावचा इनामदार. याचा सरळ अर्थ असा की राजा बिंब त्याची कुलदैवता शाकंभरी म्हणजे प्रभादेवी आणि वरळीची गोल्फा देवी ह्यांचा निकटचा संबंध हा असलाच पाहिजे.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
3: आताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई. आकाशवाणी FM रेनबो. आणि आता 7:55 झालेत मंडळी, कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. पण जाता जाता मालिनी बागवे, मोरेश्वर धायमोडकर, त्यानंतर आशा यांचा आपल्याला मेसेज आला होता आणि इतरही काही श्रोत्यांनी पुन्हा नव्याने मेसेजेस केलेत. प्रमोद चिंचोळकर यांचा मेसेज आहे, प्रदीप अंतरिक्षम, संदेश मेळेकर, सुहास सरवटे यांनी मेसेज केला आहे, पौर्णिमा कर्वे यांनी सुद्धा जाता जाता मेसेज केलेला आहे, अखिलेश कारेकर यांचा मेसेज आला आहे, अनिल गावडे ह्यांनी मेसेज केला आहे. त्यामुळे आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. निरोप घेतेय स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची. छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर आता ह्या कार्यक्रमात इथेच थांबत असताना एका गोष्टीची आठवण करून देते, त्याच्यानंतर गाणं आणि मग हिंदी बातम्या असतील.
4: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
5: नाही रे, राहिलच बघ.
4: मग ऐकायचंय?
5: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
4: अगं युट्यूबवर.
5: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
4: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
5: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
4: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल.

मळ्यामंदी गहू हरभरा उसावरती डुलतोय तोरा कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना सुखी सरल्यावर

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलानं केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली, तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. CBSE अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली CBSEनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGCनं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवल सिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बिष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मोंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत.
दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली.

प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फादेवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फादेवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
4: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना
5: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
4: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
5: इंडस्ट्री ट्रेडिंग सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन.
4: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक एनरिचिंग लाइफ.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून जुलै ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहापात्रा यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एलनिनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यताही त्यांनी वर्तवली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते करोडी या मार्गाचा समावेश आहे.

31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासाठी लोकलढा आंदोलनाच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून सतत लोकशाही मार्गानं संघर्ष सुरू आहे. गोदावरी सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीनं व्हावा यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनधिकृत एसटीबीटी कापूस बियाणांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास 6 लाख रुपये किमतीचे बियाणे कृषी विभागानं जप्त केले. जिल्ह्यात तळोदारस्ता, अक्कलकुवा तालुक्यातल्या वाण्याविहीर, प्रकाशा तसंच समशेरपूर गावात ही प्रतिबंधित एसटीबीटी विरोधात कारवाई करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या कंसाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 13 मे रोजी त्यांच्यावर सदस्यांनी अविश्वास पारित केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावची विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेल्या 1453 ग्रामस्थांपैकी 904 ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजूनं तर 549 ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं. भंडारा जिल्ह्यात मोहोडी तालुक्यातल्या खुटसावर इथं उष्णतेमुळे एप्रिल महिन्यापासून जवळपास 3,000 कोंबड्या मरण पावल्या आहेत. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत असे, पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून 50 ते 100 कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. व्हिएतनाममधील दा नांग येथे झालेल्या 23 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती संघांनी सांघिक विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. पुरुष फ्रीस्टाईल संघानं 4 सुवर्ण पदकांसह एकूण 9 पदकं जिंकली तर महिला कुस्ती संघानं 6 सुवर्ण पदकांसह एकूण 10 पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटूंचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: एक गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार।
1: आपकी याद आती रही।
0: उन्होंने संगीत सरिता कार्यक्रम को नई ऊंचाइयां दी।
2: संगीत सरिता के श्रोताओं को आर डी बर्मन साहब, गुलजार साहब और मैं आशा भोसले, हम नमस्कार कर रहे हैं।
0: छाया गांगुली जानी मानी गायिका छाया गांगुली से एक आत्मीय बातचीत। दो तीन और
3: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार। नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
4: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान

0: पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं। हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले। नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते। आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले। पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले। एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे। पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल। या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती। तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं। त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं। ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील। देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला। वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले

तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा. वेळ झालेली आहे, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची. आणि या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आपण काही निश्चितच बोलणार आहोत. तुम्ही सध्या काय विचार करताय किंवा कोणत्या विचारात आहात हे मला पुरेपूर ठाऊक आहे. माझी आणि तुमची अवस्था काहीच वेगळी नाही. ही गर्मी, हा उकाडा आणि हा सूर्य यांच्यासोबतचं आपलं नातं लवकर संपावं आणि पावसाने पृथ्वीवर आगमन करावं अशी तुमची इच्छा माझ्याही मनात आहे. आणि हीच इच्छा सोबत घेऊन आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया FM रेनबो वाहिनीवर. ऐकत रहा आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. हे निसर्गाच्या सानिध्यात राहणारे आपले बांधव, ज्यांना डोंगर, झाडं, नद्या, ओढे यांची फार चांगली ओळख असते, त्यांना मात्र हा उन्हाळा, हा सूर्य, हा उकाडा अजिबात त्रास देत नाही. याच्याशीही मैत्री झालेली असते त्यांची. आज आपण अशाच आपल्या एका मित्रासोबत बोलणार देखील आहोत. आनंद घेऊया जैत रे जैत या चित्रपटातील या बहारदार गाण्याचा.

मंडळी, चला दोस्त हो बोलू काही असं म्हटल्यानंतर काही बोलायला तर पाहिजे. त्या बाजूला तुम्ही आहात, या बाजूला मी आहे, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय आणि आणखी एक जण आपल्यासोबत जोडला जाणार आहे. तळवली या गावचा विक्रमगडमधला पालघर जिल्ह्यातील श्रीनाथ चापके हा आपला मित्र, तरुण मित्र आहे. लोककला सादर करणारा हा आपला तरुण मित्र आहे. त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत. त्याआधी आनंद घेऊया या गाण्याचा.

0: मित्रांनो, गाव तलावली, विक्रमगड, जिल्हा पालघर, इथला आपला तरुण मित्र श्रीनाथ चाबके याच्यासोबत आता आपण बोलणार आहोत. चला दोस्तो हो बोलू काही. या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांसाठी सहभागी झालेला आहे आपला मित्र थेट पालघर जिल्ह्यातून. श्रीनाथ नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, स्वागत आहे तुझं आकाशवाणीच्या कार्यक्रमात. आणि श्रीनाथ, आपण एकेरी बोलू शकतो, आपण समवयीन आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्याकडून खूप छान माहिती मिळणार आहे आम्हाला, त्याच्यामुळे मी स्वतः तर आनंदी आहेच आहे. श्रीनाथ, आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि लगेचच मी माझ्या प्रश्नांना सुरुवात करतो. आपल्या श्रोत्यांना थोडीफार कल्पना दिली आपण की लोकनृत्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत श्रीनाथकडून. तर बोहाडा हा एक लोकनृत्याचा प्रकार आहे इतकं ऐकून ठाऊक आहे, बरोबर?
1: बरोबर.
0: पण नेमकं काय आहे हे, तो कधी करतात किंवा कसा करतात, काय सांगशील तू याबद्दल?
1: बोहाडा म्हणजे हा एक नृत्य आहे, ते म्हणजे वर्षातून फक्त एकदा केलं जाते. आणि हे जे आहे ते करतात, ते गेल्या 50-60 वर्षापासून हे चालत आलेले आहे, जे नृत्य जे करतात ते.
0: अच्छा.
1: ते आमची मागची पिढी झाली त्या वर्षापासून हे सर्व चालूच आहे. आणि आताची जी परंपरा आहे त्याच्यात हे नवीन नवीन चेंजेस आहे, कारण की आम्ही ही जी जुनी परंपरा आहे ती न भासवता ती आम्ही पण चालू ठेवू असं.
0: अच्छा, म्हणजे नवीन नवीन त्यात काही ना काही तुम्ही करत असता. बरं. आणि कसं केलं जातं हे नृत्य, कुठे केलं जातं?
1: एक नृत्य हे एक मुखवटा लावला जातो तोंडाला.
0: बरं.
1: आणि तो सर्व माणसं वगैरे येतात आणि ते नृत्य काम केलं जात असं.
0: अरे लक्षात, हा मुखवटा म्हणजे सोंग वगैरे असतं काही ठिकाणी, सोंग म्हणतात.
1: हा सोंग असतं, सोंग ते.
0: अच्छा. आणि किती जण असतात असे मुखवटे लावून या नृत्यात सहभागी?
1: नृत्यासाठी 30-40 लोक तर असतात, पण एकच सोंग काढलं जात असं. ते मुखवटा लावून एक सोंग झालं की एक सोंग काढलं जात.
0: अच्छा, असं म्हणजे एकानंतर एक, एकानंतर एक असे 30-40 जण सहभागी होतात.
1: हा, एकानंतर एक, एकानंतर एक असे काढले जातात.
0: बरं. आणि सगळ्या गावातली माणसं असतात की कसं?
1: हा, सर्व लोक येतात, गावातली माणसं, इतर लोक, बाहेरचे सर्व लोक येतात बघायला. ज्या लोकांनी बघितलेलं नाही ते पण लोक येतात बघायला.
0: अच्छा, बघायला. पण हे जे नृत्य सादर करणारे जे 30-40 जण असतात तू म्हटलास, त्यामध्ये कोण कोण असतं?
1: त्याच्यामधले बाकीचे आमचे सर्व घरचेच राहतात, बाकी इतर लोक जे बाहेरून येतात त्यांना पण वाटतं की आम्ही पण करू शकतो असं.
0: अच्छा.
1: मग त्यांना पण आम्ही सहभाग देतो असं, त्यात तुम्ही पण करा असं.
0: अच्छा, म्हणजे उद्या आम्ही या दरम्यान आलो. बरं, कधी यायचं? समजा यायचं ठरवलं तर कधी येऊ शकतो आपण?
1: हे जे नृत्य आहे ना, हे मे महिन्यातच फक्त होतं, वर्षातून फक्त एकदा होतं.
0: अच्छा, फक्त मे महिन्यात.
1: हा हा, मे महिन्यात.
0: म्हणजे आम्ही किंवा इतर कोणीही आपल्या आकाशवाणीच्या श्रोते परिवारापैकी किंवा महाराष्ट्रातून कोणी येता जाता त्या भागात आलं आणि आम्हाला कळलं का बोहाडा आज सादर होणार आहे, तर आम्ही पण त्यात सहभाग घेऊ शकतो.
1: हा, तुम्ही पण सहभाग घेऊ शकता त्याच्यात.
0: अरे वा, छान. मग काय वाद्य वगैरे वाजतात की कसं, गाणी सुरू असतात? अच्छा,
1: वाद्य वगैरे वाजतात आणि ते मुखवटा लावतात ते, आणि ते नाचतात. मग त्याची इतर बाजूला पण लोक आनंद घेण्यासाठी ते पण नाचतात.
0: आणि किती दिवसाचा असतो हा कार्यक्रम?
1: बोहाडा 3 दिवसाचा असतो.
0: बर. म्हणजे 3 दिवस तुमचे गावकरी, तुमच्या गावात आलेले सगळे पाहुणे मंडळी या सगळ्या कार्यक्रमामध्ये गुंग होऊन जातात. अर्थात आता मी तुझ्याशी बोलतोय पण आपल्या श्रोत्यांना कळावं म्हणून, श्रीनाथ तू देखील आता यंदा बोहाडा जो झाला तुमचा, आता नुकताच झालाय मला वाटतं गेल्या आठवड्यात, 23-24 अच्छा, म्हणजे 23-24-25 असे 3 दिवस जो बोहाडा झाला त्यामध्ये तू देखील सहभागी होतास, तू पण नृत्य केलं?
1: मी पण सहभागी होता त्याच्यात.
0: अच्छा, म्हणजे सगळी मुलं मुली जे काय आहेत ते सहभागी आहेत. पण आणखी एक दोन मुद्दे आहेत जे मला तुला विचारायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या आपल्या तलावली या गावातून एक मुलगा श्रीनाथ तुझ्यासारखा आकाशवाणीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला, भारत देशाला, किंबहुना असं म्हणूया न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून संपूर्ण जगाला ह्या बोहाडाबद्दल माहिती देतोय, त्यामुळे तुझं कौतुक आहे श्रीनाथ, मनापासून कौतुक आहे. होय, आपण बोलणार आहोत त्यामुळे श्रोते हो आपणही कुठे जाऊ नका, एक गाणं ऐकूया. श्रीनाथ, आपल्या श्रोत्यांना एक गाणं ऐकूया आणि आपल्या गप्पा पुढे सुरू ठेवूया.
1: हो चालेल.

0: श्रोते हो, आपण बोहाडा या लोकनृत्याविषयी जाणून घेत आहोत. पालघर जिल्ह्यातल्या तालवली गावचा आपला मित्र श्रीनाथ चापके आपल्यासोबत आहे. श्रीनाथ, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं. श्रीनाथ, सगळ्यात आधी मगाशी पण जे मी म्हटलं तुझं कौतुक केलं, आणि दुसरं म्हणजे तुझ्याशी बोलताना मला फार छान वाटतंय. आपली मैत्री या निमित्ताने, बोहाडा या हे नृत्य प्रकार जाणून घेण्याच्या निमित्ताने आपली मैत्रीसुद्धा होईलच. श्रीनाथ, आता मला एक प्रश्न आहे. आता नृत्य म्हटलं आणि 30-40 लोकं म्हटली, तर कोणत्या वयाची मंडळी असतात? लहान, आता तू म्हणजे 25-ची वयाचा आहेस, कसं, कोण सहभाग घेतं?
1: ह्यात सांगायला गेलं तर 10 वर्षापासून हे जे मुलं आहेत, आणि बाकी कोणी पण किती पण मोठा राहिला ते पण घेऊ शकतो ह्याच्यात.
0: अच्छा, म्हणजे घरातले वयस्कर मंडळी जी 60-च्या पुढची आहेत, 60-70 वयाची, ती पण सहभाग घेतात?
1: हा, ते पण सहभाग घेतात.
0: अच्छा, म्हणजे लहान मुलंही आहेत वेगवेगळे मुखवटे घेऊन, आणि त्यांचे आजोबा पण आहेत?
1: हा, त्यांचे आजोबा पण आहेत.
0: अच्छा, आणि मग ही सोंगा जर देवीची किंवा एखाद्या स्त्री रूपाची सोंग असतील तर ते कोण घेतं? महिला सहभाग घेणार की तुम्ही मंडळी?
1: महिला लोक आहेत ना, ते महिला लोक मग घेत आहेत. मग पुरुषच ते महिलांच्या वेश पुरुषच मये करतात.
0: अच्छा, पुरुषच महिलांच्या वेशभूषेत ती सोंग घेणार?
1: वा.
0: आता जी माहिती सगळी मी ऐकतोय श्रीनाथ, त्यावरून मला कळतंय की हे लोकनृत्य सादर करणं काही सोपी गोष्ट नसणार आहे. मग आता आहे बरं, शिवाय ते 3 दिवसाचा कार्यक्रम, 2-3 दिवसाचा कार्यक्रम, किती वेळ सादर केलं जातं हे लोकनृत्य?
1: वेळ म्हणजे एका सोंगासाठी 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं तरी जातात. जसं जाऊन यायला, तिथून नृत्य करत रिटर्न यायला, त्याला 20-25 मिनिटं तरी जातात.
0: अच्छा, रिटर्न म्हणजे असा प्रवास करता का? कुठे जाता तुम्ही सोंग करून?
1: तिथून म्हणजे 10-15 मीटरचा हे पट्टी झालेलं अखेर, तिथवर जातात सर्व लोक आणि रिटर्न येतात, नृत्य करत जातात ना.
0: अच्छा, बरं. हा
1: हा,
0: आणि एका सोंगालाही 15-20 मिनिटं अशी 30-40 सोंग?
1: हा हा.
0: अच्छा, म्हणजे
1: रात्रभर मग सकाळपर्यंत कार्यक्रम तर मग चालूच राहतो.
0: बरं, म्हणजे कोकणात आपल्या काही जे कार्यक्रम रात्री सुरू होतात आणि सकाळपर्यंत चालतात, तशाच पद्धतीचं?
1: हा, तशाच पद्धती.
0: खरं तर ही सगळी आपली कोकण किनारपट्टीच आहे, आणि आपण सगळेच एकाच संस्कृतीचे वाहक आहोत, एकाच संस्कृतीचे पाईक आहोत. आणि कमाल आहे. म्हणजे श्रीनाथ, तू आताच्या पिढीचा आहेस तरी ही परंपरा जपतोयस. तुमच्याही घरातली, तुमची येणारी पुढची पिढी, तुमची मुलं या परंपरेचा भाग होतील. बऱ्याचदा काही परंपरांना धार्मिक किंवा आध्यात्मिक निमित्त असतं, पण त्या परंपरांच्या मागे कुठेतरी निसर्गाशी आपली जवळीक निर्माण होणं हा एक महत्त्वाचा हेतू असतो. खूप छान वाटलं बोहाडा या लोकनृत्याविषयी माहिती घेऊन श्रीनाथ. आणि या निमित्त आपण पण जैत रे जैत हा जो एक चित्रपट आहे त्यातली गाणी आपल्या श्रोत्यांना ऐकवत आहोत. तू आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला श्रीनाथ, तुझं सर्व आकाशवाणी परिवाराच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद. मित्रांनो, आपण आकाश सोबत संवाद साधला, क्षमा असावी, आपण श्रीनाथ सोबत संवाद साधला. आणि श्रीनाथ सोबत बोलताना पालघरमधल्या तलावली या गावातलं त्याचं साधेपण, त्याचं माणूसपण आणि त्याचं संपूर्ण माणूस असणं त्याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोचलं. अशी ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळी ही आपलीच मित्रमंडळी आहे.

जी आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक ओळख प्राप्त करून देत आहेत. महाराष्ट्राचं महा असणं हे या सगळ्या संस्कृतींमध्ये सुद्धा आहे असं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये श्रीनाथच्या सहभागामुळे जी ऊर्जा निर्माण झाली आहे त्या ऊर्जेला आणखी पुढे घेऊन जाणारं हे पुढचं गाणं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातम्या. त्यानंतर 3:10 इथेच भेटणार आहोत आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की

तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे.
शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचले.

कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz वर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. या बाजूनी आहे मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. रेडिओला श्रोत्यांची साथ आहे, आपल्या मैत्रीची साथ संगत तर वर्षानुवर्ष सुरू आहे. म्हटल्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे रंग येणारच आहेत, म्हणूनच सादर करत आहोत. सुरू करूया सप्तरंगी साथ हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं अनेकांच्या मनातली इच्छा, अनेकांच्या मनातली अशीच्या अशीच भावना या गाण्यातून आता तुम्हाला ऐकू येईल आणि पुन्हा काहीतरी घडेल मनामध्ये आतल्या आत. फक्त हसू नका, जर काही वाटलंच तर कृती करायला मागे पुढे पाहू नका. अरुण दाते यांच्या स्वरातलं हे सुंदर गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी मोहन जोशी. अवी गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

मित्रांनो, सार्वजनिक आरोग्यासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या आपण वेळोवेळी आपल्या रेडिओच्या कार्यक्रमांमधून देतच आहोत. सध्या तीव्र उष्णता आहे आपल्या आसपास, उष्णतेची लाट आहे जी सहन न होणारी आहे. त्यामुळे काय करायचं ते आपल्याला ठाऊक आहे, पण आपण सर्वांनी एकत्रितरित्या काही गोष्टींची उजळणी करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचा जीव तितकाच महत्त्वाचा. काय करावं याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं, तर काय करू नये यातले काही मुद्दे एकदा ऐकूया. दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये उन्हात जाणं टाळायचं आपल्याला. दुपारच्या वेळामध्ये जड कामं टाळायची ज्यामध्ये आपली बरीच ऊर्जा खर्च होऊ शकते. गर्दीच्या किंवा हवा फारशी नसलेल्या ठिकाणी जायचं नाही आपल्याला. मैदा, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेयसुद्धा टाळायची आहेत. हे थोडंसं कठीण आहे, पण हे टाळणं आपल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. जास्त प्रथिने असलेलं किंवा शिळं अन्न टाळायचं आहे. प्रोटीन्स, हाय प्रोटीन्स डाएट आपल्याला थोडासा टाळायचा आहे. अधिकाधिक जर म्हणायचं झालं तर जेव्हा आपल्याला फार बाहेर जायचं आहे, उन्हात जायचं आहे, त्याच्या आधी तर टाळायचाच आहे. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. काही दुर्घटनेच्या बातम्या आपल्या कानांवर येत असतात, आपण हळहळतो, पण हळहळण्याआधी उपाय करणं, त्यानुसार कार्य करणं कधीही जास्त फायद्याचं. सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये या उन्हाळ्यात काय करावं हे बोलून झाल्यानंतर आता गाणं कुठलं ऐकावं बरं? तर संध्याकाळी तर आपण बाहेर जाऊच शकतो की हो, नियम 12 ते 3 आहे. त्यामुळे अशा संध्याकाळच्या वेळी आपल्याला अचानक एखादी वाऱ्याची झुळूक, एखादा संदेश घेऊन येते. तो संदेश फक्त आपल्यालाच ऐकू आलेला असतो आणि आपल्यालासुद्धा काहीतरी कोणाला सांगायचं असतं, वगैरे वगैरे वगैरे. फार काही बोलत नाही, ऐकूया हे गाणं.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपण काही कथा, काही चित्रपट, काही लघुपट किंवा एखादा संगीतविषयक कार्यक्रम असं वेगवेगळ्या आशयावर गप्पा मारत असतो. आज आपण द प्रेझेंटबद्दल बोलणार आहोत. काय आहे द प्रेझेंट? ही एक शॉर्ट फिल्म आहे जी आहे तर केवळ 4 मिनिटांची, ॲनिमेटेड आहे, पण ती पाहिल्यानंतर खूप वेळ आपल्यासोबत टिकून राहते, तिचा संदेश खूप काळ आपल्या मनात राहतो. जर्मन ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे ती आणि 2014 साली प्रदर्शित झाली. जॅकॉब फ्रे यांनी दिग्दर्शन केलं, त्यांनीच लेखनसुद्धा केलं. त्यांच्यासोबत मार्कस क्लांझलर यांनीसुद्धा त्याचं लेखन केलं. आणि ब्राझीलचे कार्टुनिस्ट आहेत आर्टिस्ट फेवियो कोयला यांच्या एका कॉमिक स्ट्रीपवर आधारित ही शॉर्ट फिल्म आहे. आपल्यापैकी काहींनी पाहिलीसुद्धा असेल, काही आज आवर्जून पाहतील. मला असं माझ्या माहितीनुसार ही यूट्यूबवर उपलब्ध असू शकते, पण थोडासा शोध आपल्याला घ्यावा लागेल निश्चित. द प्रेझेंट अशी ती शॉर्ट फिल्म आहे. काय या शॉर्ट फिल्ममध्ये? खरं तर ह्या शॉर्ट फिल्मचा शेवट अर्थ एकच आहे, आयुष्य सुंदर आहे. जसं आहे ते सुंदर मानून आपल्याला जगायचंच आहे, पर्याय नाही आपल्याकडे, त्यामुळे जे आहे ते असं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये काय नेमकं या 4 मिनिटांमध्ये घडत राहतं, कुठल्या फ्रेम्स आपल्याला फार प्रभावित करतात याबद्दल बोलूया. आधी आयुष्य सुंदर वगैरे आहे ते योगिता चितळे यांच्या स्वरात ऐकूया.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो.

तर या द प्रेझेंट नावाच्या जर्मन शॉर्ट फिल्ममध्ये होतं काय, ही कथा आहे एका छोट्या मुलाची. या 4 मिनिटांच्या लघुपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केलेत वेगवेगळ्या चित्रपट आणि लघुपट महोत्सवांमध्ये. ह्या छोट्या मुलाची कमाल आहे, खरं तर त्या पात्राची कमाल आहे. हा छोटा मुलगा घरात बसून सतत व्हिडिओ गेम्स खेळत असतो. तो असा बाहेर मित्रांमध्ये किंवा घराबाहेर गेलेलाही फार म्हणजे कधी चुकून गेला असेल तरच, तेही काही काम असेल तर, अन्यथा केवळ आणि केवळ व्हिडिओ गेम. एका सोप्यावर बसायचं आणि नुसतं खेळत बसायचं, थोडा शांत, थोडा एकटा आणि स्वतःच्या जगात हरवलेला. एक दिवस मग त्याची आई काय करते, आता आई वेगवेगळे प्रयत्न करत राहते, तर तिच्या प्रयत्नांचं हे एक यश कथेच्या शेवटी आहे. पण ती आई काय करते तर एक पप्पी घेऊन येते, छोटं कुत्र्याचं पिल्लू. ते पाहून सुरुवातीला तो खूप आनंदी होतो, पण काही क्षणात त्याच्या लक्षात येतं की त्या पिल्लाला एक पाय नाही आहे. आणि इथून कथा भावनिक वळण घेते. सुरुवातीला त्या पिल्लाकडे पाहून चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता त्या मुलाच्या, आणि मग कुत्र्याला एक पाय नाही आहे असं पाहिलं की तो मग त्या पिल्लाकडे दुर्लक्ष करू लागतो. पण पप्पी मात्र निरागसपणे त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याच्यात कुठलाही न्यूनगंड नसतो, कुठलीही तक्रार नसते, असं वाटतच नाही त्या कुत्र्याच्या पिल्लाकडे पाहून की त्याला एक पाय नाही आहे. त्यात असतो फक्त आणि फक्त जगण्याचा आनंद.

आपला हा जो द प्रेझेंट शॉर्ट फिल्ममधला मुलगा आहे, त्याला त्याच्या आईने दिलेलं कुत्र्याचं पिल्लू भेटवस्तू म्हणून, ते पाहून त्याला तसं फार काही आनंद झाला नाही. प्रथमदर्शनी झाला, पण नंतर मात्र हिरमोड झाला, कारण त्यालाही एक पाय नसतो. पण ते कुत्र्याचं पिल्लू काय शिकवतं? तर आपण कुठल्याही स्थितीत असलो, कुठल्याही अवस्थेत असलो, तरी आयुष्यातला आनंद मात्र कमी होता कामा नये. आणि मग हा लघुपट अगदी 4 मिनिटांचा आहे, आपण 4थ्या मिनिटात येतो आणि शेवटी एक छोटासा प्रसंग येतो जो संपूर्ण कथा उलगडून सांगतो. आपल्याला म्हणजेच प्रेक्षकांना कळतं की त्या मुलालाही एक पाय नसतो, तो क्रचेसच्या सहाय्याने म्हणजेच कोबड्या घेऊन चालत असतो. तो तसाच शांतपणे कदाचित काहीशा निराशेने चालत असतो आणि हळूच घराबाहेर असलेल्या त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या शेजारी जातो. काहीतरी त्याला कळतं, काहीतरी त्याला उलगडतं, त्या लहान मुलाला काय उलगडतं की नाही ठाऊक नाही, पण आपल्याला बरंच काही उलगडतं. हा चित्रपट आपल्याला एक खूप मोठा संदेश देतो. कधीकधी आपण इतरांमध्ये जे दोष पाहतो तेच दोष स्वतःमध्ये स्वीकारलेले नसतात. ही शॉर्ट फिल्म केवळ अपंगत्वाबद्दल नाही आहे मंडळी, ही स्वतःला स्वीकारण्याबद्दल आहे, समजून घेण्याबद्दल आहे. आणि आनंद हा शरीरात नाही तर मनात असतो हे सांगणारी ही सुंदर कलाकृती आहे. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्ममध्ये खूप कमी संवाद आहेत, फक्त हावभाव, त्यातील निरागसता, त्या लहान कुत्र्याच्या पिल्लाच्या चेहऱ्यावरील लोभस्वाणे भाव, पार्श्वसंगीत आणि एक एक उत्कृष्ट फ्रेम यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या आत डोकावून पाहतो आणि नवा विचार आत्मसात करतो. आज आपल्या या गप्पांमधून काही नवं सापडलं तर ते तुम्ही नक्की आत्मसात करा. पण द प्रेझेंट नावाची ही ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म बघायचं अजिबात विसरू नका. ऐकूया हे पुढचं गाणं, आपल्याला दुबळेपणा विसरायला लावणारं.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आता.

शब्द आहेत सुधीर मोघे यांचे, आनंद मोडक यांचं संगीत, आशा भोसले, रवींद्र साठे यांचा स्वर. मित्रांनो, ही माहिती सांगितली ज्या गीताची, ते गाणं आपण अनुभवणार आहोत. द प्रेझेंट या शॉर्ट फिल्मने जे आपल्याला कळवलं त्याच भावनेचं हे गाणं. द प्रेझेंट ही शॉर्ट फिल्म आपल्याला काय सांगते आहे ना, म्हणजे ठीक आहे, अपेक्षा अधिक असू शकतात, इच्छासुद्धा वेगवेगळ्या असू शकतात, पण शून्य नाही ना, काहीतरी आहे ना. मग जे आहे ते सुंदर आहे, जे आहे ते सुंदर वाटत नसलं तरी त्यात कुठेतरी सौंदर्य असणार आहे. ते नजरेच्या आड असेल, ते कळण्याच्या पलीकडे असेल, ते अलीकडे येण्यापर्यंतचा संयम सोबत ठेवायला हवा.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये ठीक 3:10 आपण भेटलो. सुरुवात केली, आपण गाणी ऐकली, द प्रेझेंट या शॉर्ट फिल्मबद्दल आपण बोललो आणि हे आपलं आयुष्य सुंदर कसं आहे हे अनुभव आपल्याला काही गाण्यांमधून, शब्दांमधून, सुरांमधून पण येतात ते घेत होतो. आता मात्र या कार्यक्रमातून तात्पुरता तुमचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा तुमच्या या मित्राला, प्रणयला अनुमती द्या. ठीक 3:58 आपण ठळक बातम्या ऐकणार आहात आणि 4:00 आपल्या सांजाच्या पारावर नेहमीप्रमाणे आपले पाहुणे येणार आहेत. बघूया आज पाहुणे काय म्हणणार आहेत. मला खबर उडती अशी आलेली आहे की पाहुणे थोडेसे नाराज आहेत आणि ही शेवटची भेट देणार आहेत की काय आपल्या स्टुडिओला. पाहूया, त्याआधी ऐकूया सप्तरंगी साथ या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं.

श्रोतेहो, ऐकूया ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली अशी माहिती अहवालात दिली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची

ची मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. ही सुविधा 22 जून रोजी रात्री 11:50 उपलब्ध राहील. विधान परिषदेसाठीच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं की 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. श्रोते हो, आपण ऐकल्या ठळक बातम्या.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz वर मित्रांनो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप वर सुद्धा आपण हा कार्यक्रम ऐकू शकता. सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत. सांजेच्या पारावर मंडळी तुमचं अतिशय मनापासून स्वागत स्वागत स्वागत. मला ठाऊक आहे आपण कशाची वाट पाहताय. आपण म्हणत असाल यावेळी मी फक्त एकटा बोलतोय आणि या कार्यक्रमामध्ये जेव्हा तुमच्यासोबत तुमचा मित्र प्रणय असतो तेव्हा प्रणयसोबत त्यांचा मित्र असतो गावाकडून आलेला पाहुणा. हा पाहुणा सगळीकडचा आहे, इथला तिथला महाराष्ट्राच्या मातीतला सगळीकडचा आहे. पण आजची गडबड थोडीशी अशी आहे की पाहुण्यांनी असं सांगितलेलं आहे कदाचित जवळपास की पाहुणं भेटणार पण ते शेवटचं, म्हणजे पुन्हा येणार की नाही याबद्दल खूप मोठी चलबिचल त्यांच्या मनात आहे. ती कशामुळे का आणि हे सगळं बोलण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. सांजेच्या पारावर मला थोडेसे तुम्ही 20-25 सेकंद द्या बरं, मी बोलून आलो त्यांच्याशी लगेच. गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी. पण मी काय म्हणतो पाहुणे, अहो जरा मनातलं थोडंसं मोकळं केलं तर भार हलका होईल, तापमान कमी व्हायला मदत होईल, असंही उन्हाळा सुरूच आहे. तेच तर म्हणतोय मी, हीच मुख्य अडचण आहे, लई मोठी अडचण आहे ही. कोणती? काय म्हणजे मनातलं मोकळं करणं ही अडचण झाली? पाहुणं काय झालं, मी कुठं कमी पडलो सांगा. आपण आपल्यात मैत्री आहे पाहुणं, आपण बोलू शकतो. दादा तुम्हाला इशय कळलेला आहे, उगा बदलू नका, तुम्ही शहरातली लोकं लई हुशार आहेत. धन्यवाद, आपण कौतुक केलं त्याबद्दल आम्हाला आनंद झाला. दादा हे बंद करा तुम्ही पहिल्यांदा. काय बंद करू, आपला कार्यक्रम बंद करू? अरे श्रोते आपल्या कार्यक्रमाची एवढी आतुरतेने वाट पाहत असतात, पाहुण्या तुझी वाट पाहत असतात आणि कार्यक्रम बंद करू तू म्हणतोस? दादा ही सगळी मस्करी कुस्करी बंद करा. श्रोते ऐकतातच आहेत, श्रोत्यांविषयी मला पण आदर आहे, लई आदर आहे मनातून. पण मुद्दा काय दादा माहिती आहे का, इथं अशी अडचण झालेली आहे का बुवा, यंदा मी भेटणार हे निश्चित आहे, भेटलोच आहे म्हणजे, पण शेवटचं. आता काय झालं, कसं झालं, कुठं झालं, कधी झालं, काही बाई विचारू नका. इतकं झालंय की आता सहनही होत नाही दादा आणि सांगताही येत नाही. पाहुणे असं करू नका हो, आपल्या सांजेच्या पारावर पहिल्या लोकगीताची वेळ झालेली आहे आणि तुमचं हे असं रडगाणं जर चालू असेल तर कसा आनंदाने आपण कार्यक्रम सुरू करायचा. मुद्दा हा आहे दादा का, मी यावेळी गावावरनं यायला निघालो खरा. गावावरनं निघताना तर आनंदानं टाटा बाय बाय करत निघालो आमच्या घरच्या मंडळींना, आजीला, आजोबाला, माझ्या लेकरांना. पण मुद्दा असा झालाय का, जसं जसं शहर जवळ यायला लागलं तसं तसं अंग भाजायला लागलं. जसं जसं शहरात आलो तसं तसं मला असं झालं का श्वास घेऊ तर कसा घेऊ, इतकं गरम, इतकं गरम.
2: हां नाही पाहुणे काय झालंय, सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्र

0: जी देशाची जी स्थिती आहे त्याच्यामुळे आपण पण सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्याबद्दल आपल्या रेडिओवरून सांगतोय खरं. अवैध माझ्या वैयक्तिक आरोग्याचा मुद्दा निर्माण झालाय. बरं मला एक सांग, सध्या तू इथे आलेला आहेस तर तुला कसं वाटतंय?
1: हा इथं तसं स्टुडिओमध्ये तुमच्या गारे तसं म्हणा गरमच होत आहे बरं का, पण तरी बाहेरच्यापेक्षा गारे बरं का, थोडंसं तेवढ्यापुरतं बरं वाटतंय.
0: मग हे एवढ्यापुरतं बरं वाटतंय ना, मग ह्या बरं वाटण्याला जरा छान वाटण्यात बदलूया ना आपण.

0: बरं, मला आता असं वाटतं पाहुणे, तुम्ही जे काय आहे ते सगळं विसरावं आणि जे वाक्य तुम्ही बोललात ना ते आधी बरं मागे घ्या म्हटला, असं म्हणजे म्हणून टाका बरं ते वाक्य मी मागे घेतो.
1: कोणतं वाक्य? आणि आपण एकदा का पुढं आलो आहे तर मागे जात नसतो दादा, आला का ध्यानात?
0: अहो पाहुणे, मस्करी करत नाही आहे मी. आपले श्रोते एवढे आतुरतेने इथे एक दोन मेसेजसुद्धा श्रोत्यांचे आले, काही झालं तरी पाहुण्यांसोबत आम्हाला चहा प्यायचा आहे, त्यामुळे त्यांना जाऊ देऊ नका. माझ्यावर जबाबदारी आहे तुम्हाला थांबवण्याची.
1: नाही नाही, जबाबदारी तुमच्यावर आहे तर ते तुम्ही पाहून घ्या, मला काही सांगू नका. अहो काय माहिती का, या उकाड्यात मुंबईपर्यंत यायचा प्रवास एवढा नकोसा झाला आहे ना मला. आपलं गावच बरोबर नको पुन्हा मुंबई. काय इथं पुन्हा मुंबई म्हणजे पुन्हा पुण्यांदा मुंबई नकोच बुवा. नाही कसं आहे गावाकडं कसं असतोय बघा, एकदम हवेशीर सुटा सुटा प्रवास असतोय.
0: म्हणजे काय हवेशीर?
1: अहो म्हणजे कसं, आपलं एकतर दुचाकीवर बसायचं, मोटरसायकल म्हणते आम्ही गावाकडं, त्याच्यावर बसायचं, पटकन गेलं आलं. बरं ऊन गावाला बी आहे, ते गोळ गावाला बी तापलेलाच आहे एकदम, तो उन्हाचा गोळा असा. पण मुद्दा काय ना, आम्ही जातो शेतात, तिथं मस्तपैकी झाडी हिरवीगार, तिथं सावली. आम्ही येतो घरात, घराच्या बाजूला आमच्या चिकूची बाग आहे, थोडंसं पुढं गेलं तर आमराई आहे. जायचं सटई टाकायची, नाही टाकली तरी काहीच हरकत नाही. मस्तपैकी आडवं पडलं, 10 मिनिटातसुद्धा एवढा गारवा लागतोय, इतकं छान वाटतंय बघा. आणि इथं काय चाललंय तवा? बरं तुम्ही इथं शहरामध्ये बैलगाडीतून जाऊ शकता का संध्याकाळी 5:30-6 सांगा.
0: नाही नाही नाही, ती गोष्ट तर आमच्याकडे अजिबातच नाही आहे. आणि बैलगाडीत आम्ही बसलो तरीसुद्धा ती बैलं ह्या डांबरांवरून काही चालू शकत नाहीत. आणि कशाला त्या आपल्या खऱ्या खुऱ्या निसर्ग समजणाऱ्या गाईगुरांना इकडं शहरात आणण्याची भाषा करतो, ते आहेत आपल्या गावच्या मातीत, तिथेच त्यांना राहू दे.
1: खरं तर तेच बरोबर आहे, म्हणून मी मला पण तेच म्हणतोय, तिथेच मला राहू दे दादा.
0: अहो तसं नाही, तुम्ही ये जा करू शकता, जनावरांचं वेगळं आहे तुमचं वेगळं आहे.
1: माहिती आहे मला, मी ये जा करू शकतो, पण एकच मिनिट, एका अटीवर मी येऊ शकतो.
0: हां आता कसं, जरा येण्याबद्दल थोडंसं बोला. हां कुठल्या अटीवर परत येणार तुम्ही इथे? हां
1: ते अशी लगेच काही सांगत नसतोय मी. आधी आपण श्रोत्यांना एक गाणं ऐकूया, सांजच्या पारावर. श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. न्यूज ऑन एअर ॲपवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर महाराष्ट्र असू दे, भारत देश असू दे, किंवा जगाच्या पाठीवर कुठेही बी असू दे, नुसतं न्यूज ऑन AIR या ॲपवर जायचं, FM रेनबो मुंबई सिलेक्ट करायचं आणि आपल्या रेनबो वाहिनीच्या सांजेच्या पारावरच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. विषय संपला. म्हणजे काय एवढी लग्न लावून आलोय का नाही गावाला उन्हाळ्यात? एवढी लग्न काय बाबा, विचारू नका अजिबात. निस्त गाणं आहे का? आहा.

0: बरं पाहुणे, आता तुम्ही एवढी उन्हाची तक्रार करताय तर तुमच्या निमित्ताने आपल्या सगळ्या श्रोत्यांनासुद्धा पुन्हा एकदा या सध्याच्या तीव्र उष्णतेच्या काळामध्ये काही सार्वजनिक आरोग्याच्या सूचना देऊया, ज्या आपण आपल्या रेडिओच्या कार्यक्रमांमधून वेळोवेळी देतच असतो. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण सूचना देऊया देतच असतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का सूचना पण तुम्ही देणार आहे? इथं मी आलो आहे कशाला? हां, आपल्या श्रोत्यांना आता सवय झालेली आहे माझी, आणि ते जरा माझं ऐकतीन, पण आमची जरा चांगलीच काय म्हणते त्याला म्हणजे अशी जुळलेली आहे. ती काय जोडतात बरं तुम्ही? ते काहीतरी जोडता बघा, ते गाळासारखा शब्द आहे. अहो गाळास काही बोलू नका हो पाहुणे, इथे तुम्ही गडबड करता इथे तुम्ही. हां, नाळ म्हणायचं आहे का तुम्हाला? हां, तेच नाळ जुळलेली आहे ना आमची, त्याच्यामुळं बघा मंडळी, वेगवेगळ्या सूचना तुम्ही इथं ऐकत असाल तशा का बुवा, कायम सतर्क राहा, रेडिओ ऐका, रेडिओ ऐका. दादा रेडिओबद्दल लिहिले? हो मला दिसतंय तुम्ही व्यवस्थित वाचा जे आहे ते. हां, ते रेडिओ ऐका, टी व्ही पहा, वर्तमानपत्रमध्ये काय हवामानाच्या बाबतीत बातम्या बितम्या आहेत का त्या समजून घ्या. भारतीय हवामान विभागाचं संकेत, भारतीय हवामान विभागाचं संकेत
1: संकेतस्थळ,
0: हां तेच, भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामानाचे अपडेट पहा. हां म्हणजे काय दादा?
1: म्हणजे काय नाही, आधी तुम्ही वाचा. संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट, मोबाईलवर सर्चिंग मारतो ना आपण. मी पण तुझ्यासारखाच बोलायला लागलो आहे, काय चाल?
0: दादा 2 मिनटं थांबा, आपल्याला सूचनांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. उन्हाळ्यामुळं कोणा पण आपल्या बांधवाला त्रास होता कामा नये. अहो गावाकडं कधी कधी आता आमच्याकडं गाडी आहे म्हणा, बैलगाडी पण आहे, मोटरसायकल आहे. ज्यांच्याकडं सायकल नसती, गाडी नसती, ते पायी चालत्यात 5-5 किलोमीटरला. रोज रोज चालणं सोपं काम आहे का? 1-2 दिवसापूर्वीची बातमी होती, चालता चालता माणसाला चक्कर आली. फार म्हणजे जीवन मृत्यूचा मोठा प्रश्न आहे तो. आता जे कामगार सतत बाहेर असतात, म्हणजे आमच्यासारखे शेतकरी पण सतत बाहेर असतात, त्यांनी काय करावं बुवा? तर आपण जिथं काम आहे तिथं पाण्याची व्यवस्था पाहिजे. दर 20 मिनिटाला 2-4 घोट तरी पाणी गळ्याखाली गेलं पाहिजे वय. असं अख्खा सूर्यप्रकाश अंगावर नाही आला पाहिजे बरं का? मग कसं आहे तर काहीतरी बुवा, टोपी लावा, फेटा लावा, फडकं गुंडाळा, रुमाल गुंडाळा, टॉवेल गुंडाळा, काहीतरी गुंडाळा बुवा, पण डायरेक्ट सूर्यकिरणं अशी तुमच्या टकल्यावर येतात.
1: पाहुणे अहो सूचना देतोय आपण महत्वाच्या, असं नका करू.
0: हां असं ना, अहो चालतंय, गावाकडे असंच बोलतोय आम्ही. तुम्ही थांबा, तुम्ही नवीन असल्यासारखं करू नका बरं. आणि सकाळ संध्याकाळच्या थोडीशी गार हवा असते का नाही त्या कामात, त्या वेळात काम करायचं? तर अहो दादा आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं मग अशा टायमाला? आमची कामं तर दुपारी असा असतो, सूर्य यायला लागतोय 9-10 झाला तेव्हा कामं चालू होत्यात, सूर्य जातोय 5-6 झाला तेव्हा कामं थांबत्यात आमची. आम्ही काय करायचं?
1: नाही पाहुणे, शेतकऱ्याची कमालच आहे. शेतकरी बांधव जे सगळे आपल्या महाराष्ट्रातले इकडे तिकडे सगळीकडे आहेत, त्यांची खरंच कमाल आहे. इतक्या रणरण त्या उन्हामध्ये सगळे शेतकरी बांधव, ती ढेकळाची आपली जमीन आहे, माती आहे, ती पण खालून तापलेली आहे, वरून सूर्यदेव आग ओकतोय, आणि तुम्ही मात्र अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत देश 2 वेळ पोटभर जेवावा यासाठी तुम्ही कष्ट घेताय. तुम्हाला सलाम आहे, मानाचा मुजरा आहे.

0: सलाम आहे दादा, पण आमच्या सगळ्या भाजीपाल्याला अमुक तमुक याला त्याला भाव पण मिळाला तर आम्हाला पण आनंद होईल।
1: तेही होईल, तुमच्या कष्टाचं चीज नक्की होईल। पुढच्या सूचना द्या।
0: हां मग कसं आहे ते, जरी बाहेर काम करत असाल बुवा, उन्हाचं काम करत असाल, तर बुवा तासाभरानंतर 5 मिनिटासाठी थांबा, जरा जरासा श्वास घ्या, असं जरा दम खा, आणि मग पुन्हा ते हळूहळू, मग ऊन जास्त वाढलं का नाही तर वातावरणाशी अशी थोडीशी हे करून घ्या, शीटिंग करून घ्या, जुळून बिळून घ्या, मग काम वाढवा, असं जरा बरं। शिवाय जरी तुम्ही शेतावर बाया माया शेतकरी भावा बहिणींनो इकडं तिकडं जात असाल, तरी किमान बुवा डोलो क्रुशीन बिशीन काय गोळी असन किंवा गुळ पाणी असन असं काहीतरी सोबत ठेवणं गरजेचं आहे तुम्ही, आणि खास करून कुणी गर्भवती महिला असन किंवा औषध घेणारा असन, औषधोपचार चालू असतील, डॉक्टरकडे जाऊन येणं आलं झालं असेल, तर मात्र तुम्ही जास्त लक्षणे म्हणजे त्याला म्हणतात अधिक काळजी घ्यायला पाहिजे बुवा। बाकी आपली सुती कपडे हलके फुलके कपडे घाला, आपले सगळे शेतकरी बांधव आपले सफेद कपड्यातच असतात, ते सफेद कपडे मळतात ती आमच्या कष्टाची निशाणी आहे दादा।
1: हो पाहुणे, म्हणजे खरं तर तुम्ही आनंदाने आणि हसून खेळून माझ्याशी बोलताय ह्याचा मला जास्त आनंद आहे।
0: अहो मी शेवटी हसून खेळूनच बोलणार आहे, शेवटी आपलं पण जुळलेली आहे ना ती नाळ का काय, हा नाळ जुळलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, काय होत नाही काय होत नाही मला काही होत नाही असं अजिबात म्हणू नका, असं जो म्हणतोय त्यालाच अबगी काहीतरी होतंय, लक्षात घ्या मित्रमंडळींनो।
1: हो ही फार महत्त्वाची सूचना होती सार्वजनिक आरोग्याबाबत आपण सगळ्याच नागरिकांनी। मित्रांनो, या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या वातावरणामध्ये स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्यायलाच पाहिजे।

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक कप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी

शनिवारी मारूया गावाकडच्या गप्पा, शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद। सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर। सांजेच्या पारी।

0: सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपण अर्ध्या टप्प्यावर आलेलो आहोत. पुढच्या अर्ध्या टप्प्यात सुद्धा आपली सोबत असणार आहे. न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण आपला कार्यक्रम ऐकत आहात आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकू शकत आहात.
1: नाही नाही नाही नाही नाही
0: काय म्हणजे ऐकू शकत नाही नाही काय म्हणताय पाहुणे?
1: नाही म्हणजे ते हो हो
0: हां बरोबर आहे म्हणजे आपण ह्या आपल्या कार्यक्रमाची ओळख एक वेगळ्या पद्धतीने सांगितली
1: तरी पण नाही नाही नाही नाही
0: अहो काय नाही काय हो पाहुणे काय चाललंय दरवेळी तुम्ही आज ठरवून आलेला आहात का काही?
1: नाही तसं नाही पण हे जे मधलं गाणं लागलं का नाही ह्याच्यातली मध्ये डिस्टर्बन्स आला ते जरा

0: काय आवडलं? नाही नाही नाही
1: हो पाहुणे, त्यासाठी मी दिलगीर आहे. आपल्या श्रोत्यांची देखील मी आपण दोघांच्या वतीने माफी मागतो. कधी कधी काही तांत्रिक किंवा काही अपरिहार्य कारणं असतात जी थोडीशी आपल्याला टाळता येत नाही, त्यामुळे ह्या गाण्यामध्ये थोडासा मध्ये मध्ये व्यत्यय येत होता. पण पाहुणे, पुढचं गाणं मात्र तुम्हाला
0: काय काय काही बाई आवाज काढू ना काही देत आता.
1: अहो म्हणजे ते असं छान वाटेल असं अशा ह्याने म्हणतोय मी.
0: हां हां निघती ते तर मग कसं आहे, आकाशवाणीकडं जो काही ठेवा आहे का नाही तो ठेवा, फक्त जपून ठेवा एवढंच मी म्हणन तुम्हाला दादा. बाकी काय आम्हा गावाखेड्याकडच्या माणसांना हाच तर आनंदाचा क्षण आहे सांजेच्या पारावा, असं ग्रामीण ढंगातलं निवेदन होत आहे तुमचं. विषयच संपला
1: नाही, विषय संपला की विषय विषय सुरू. काय म्हणायचंय का तुम्हाला पाहुणे? काय म्हणताय तुम्ही? विषय चालू आहे अजून आपला, संपलेला नाही.
0: अयो दादा तुम्ही पण असं वेगळं बोलायला लागले बुवा, जरा मजा यायला लागली बरं का.
1: मज्जा तर तेव्हा येईल पाहुणे जेव्हा हे पुढचं गाणं तुम्ही ऐकाल आणि आपले श्रोते पण ऐकतील.
0: विषय म्हणून जाऊ द्या दादा, सांजेच्या पारी म्हणले असं व्हायलाच पाहिजे. बघा पुढचं गाणं शाहीर सावळे आणि पार्टी. बाई बाई बाई बाई बाई. ओ दादा गाणं लावायचं होतं.
1: अहो गाणंच लावलंय पाहुणे, तुम्ही ऐका तर खरं.
0: असं म्हणता वय? अच्छा नक्की का? बरं लावतो मग बघा. हां श्रोते हो ऐका बरं का, ये फेमरीन बोवाईनी.
2: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया? बया बया बया.
3: काय झालं बया?
2: ग बया बया बया.
3: काय झालं बया?
2: ग बया बया बया.
3: काय की ग बया?
2: चालला नको ग बा.

0: हाटकच लुगडा पुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळते?
0: अव फाटकच लुगडं पुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा ना।

0: अंबडची भाजी
1: अगं ती तर लई गोड वाटती.
0: अव कळण्याची भाकर निसतीच अंबड्याची भाजी.
1: मग काय झालं त्यात?
0: वर तेलाची धार.

0: जा नको ग बाई,
1: बाकी काही बोला पाहुणे, पण पटलेलं नाही बरं का आपल्याला?
2: काय पटलेलं नाही दादा?
1: नाही नाही नाही, हे काही पटलेलंच नाही आहे.
2: नाही ते मगाशा वाक्यात कळलं, आता या वाक्यात आता पुढचे सांगा, काय पटलेलं नाही?
1: हो नाही, तुम्ही असं हे उगाच विनोद करण्याचा भानगडीत पडू नका. पण एवढी आपली मैत्री आता घट्ट झालेली आहे, आपलं एवढं नातं छान जुळलेलं आहे, एवढे श्रोते तुमची वाट पाहत असतात, दर महिन्यातून कमीत कमी एकदा तरी आपण इथे सांजेच्या पारावर भेटतो, आणि तुम्ही खुशाल मला म्हणता की मी येणार नाही येणार नाही. मान्य आहे तुम्हाला त्रास झाला असेल, नाही असं नाही, आम्ही शहरात माणसं इथं एवढी सगळी राहतो, इतके आपले बांधव शहरात पण कष्ट करतात, त्यांना पण त्रासच आहे, पण ते असं लगेच हार नाही म्हणत.
2: दादा तुम्हाला काय वाटलं?
1: काय वाटलं म्हणजे तू जे बोललास तेच वाटलं पाहुण्या, म्हणजे तुम्ही बोललात ना पाहुणे आणि मग वाटलं मला.
2: नाही नाही नाही, तुम्हाला काय वाटलं म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटलं का की मी येणार नाही?
1: नाही म्हणजे आता एवढा नाराजी व्यक्त करून झाली तुमची, इतकं बोलून झालं आणि वर मग परत आता मलाच विचारताय, म्हणजे अशी दर 15-15 मिनिटाला प्रश्नपत्रिका बदलायची बस आणि मजा घ्यायची माझी.
2: दादा आम्ही काही विसरलो नाही, आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या टायमाला आपला महाराष्ट्रातला बांधव कुठून कुठून आलता आणि कसा कसा आलता काही विसरलो का आम्ही? या का प्रवासात उन्हाळ्याचा त्रास झाला म्हणून काय लगेच आम्ही असं करणार आहे वय, काही येणारच नाही मुंबईत. अवी मुंबई आपली कष्टकऱ्यांची आहे सगळ्यांची, मुंबईतल्या मातीचा आदर राखणाऱ्या प्रत्येकाची मुंबई आहे.
1: अहो इतकं छान आणि मनाला लागेल असं बोलताय पाहुणं, मग काय इतकी नाराजी?
2: अहो नाराजी म्हणजे दादा आता तुमच्या संकट धाराशी मस्करी नाही केली तर मग काय मजा आहे बुवा.
1: अच्छा म्हणजे हे सगळं मुद्दामून चालू होतं तुमचं?
2: आता मग काय करायचं तेव्हा म्हणलं, आता इथं कसं आहे आतमध्ये गारव्यात तुम्ही बसलात, आम्ही बाहेर उकाड्यात आहे, म्हणलं उगा तापमान वाढू येईल.
1: वा वा वा वा, कमाल झाली पाहुणे तुमची, कमाल झाली. पण तुम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण काढली, आपलं महाराष्ट्र हे अनेकांच्या योगदानातून निर्माण झालेलं राष्ट्र आहे, आपलं मराठी जनांचं राष्ट्र आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मातीचा जो आदर करेल त्या प्रत्येकाची ही मुंबई, हे जे काय वाक्य तुम्ही बोललात ना, वा छान वाटलं. याच निमित्ताने एक महाराष्ट्र गीत ऐकवूया.
2: हां हां ऐकवूया ना, ते मला पण आठवणी ते बरं का, लहानपणी कधीतरी ऐकलं होतं मी, पण आता मजा येईल परत ऐकायला.
1: नक्कीच.

0: महाराष्ट्राचं हे गाणं महाराष्ट्र कुणाचं आहे, महाराष्ट्र सगळ्यांचं आहे आणि कष्टकऱ्यांचं आहे, श्रमिकांचं आहे. कमाल वाटली. पाहुणे तुम्ही सुद्धा सोबत आहात, तुम्ही या महाराष्ट्राचंच प्रतिनिधित्व करत आहात. छान वाटलं मला पण. छान वाटलं म्हणजे दादा विषयच असा आहे ना आपल्या आपल्या महाराष्ट्राचाच विषय असा आहे. बघा आता तुम्ही, मला वाटतंय मी बाजूलाच होतो म्हणजे ऐकत होतो आपलं न्यूज ऑन एअर ॲपवर बोहाडा लोकनृत्याविषयी तुम्ही सांगितलं काहीतरी. बघा ते पालघरमधला आपला मित्र होता श्रीनाथ सापके नावात.
1: हो हो हो, तुम्ही ऐकला का कार्यक्रम तो?
0: अहो मग दादा, आता ही लोककला म्हणजे कसं आहे, नृत्य सगळीकडेच होतंय. काही ठिकाणी त्याचं नाव बोहाडा आहे, आपल्या भागात काही नाव वेगळं असेल. पण आता जागरण गोंधळ जो असतोय तो जवळपास बऱ्याच भागात महाराष्ट्रातल्या आहे, त्याची पण काही वेगळीच मजा आहे, नाही का? आता जागरणाला येत्या देव येत्यात आणि मग आपल्या भक्ताची गाराणी ऐकत्यात आणि काय ते म्हणजे सगळी प्रसन्नता आहे का नाही? कोण असतं इतावा तिथं?
1: कोण असतं म्हणजे?
0: नाही नाही, कोण असते म्हणजे बा, आपले सगळी इकडची तिकडची नातेवाईक मंडळी एकत्र येतात, रात्रभर एकत्र जागत्यात, 40-50 जण एका भावाने तिथं ऐकतात. ही सगळी कमाल आहे आपल्या लोककलेची.
1: अगदी खरं आहे, म्हणजे मला तुमचा रोख सुद्धा कळतोय बोलण्याचा. काय ऐकायचं आहे तुम्हाला? सांगा सांगा, तुम्ही सांगा. आज आपण तुमच्या आवडीची सगळी गाणी इथे लावू.
0: आता एवढं तुम्ही ओळखलंच आहे तर पुढचं पण ओळखा. कोणता गाणं ऐकायचं आहे?
1: गोंधळ लावायचा एखादा
0: एकदम अक्षी असं मनातलं ओळखलं. बघा लगेच वेळेचा अजिबात विलंब न करता होऊन जाऊ दे.

0: याला म्हणतात इशे, याला म्हणतात कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाणारं गाणं. दादा म्हणजे मी येता येता भले मस्करी का होईना, पण मी जे म्हणलं तुम्हाला का बाबा मी नाही येणार परत, एवढा उकाडा आहे तुमच्या शहरात आणि हे होऊन त्याहून, पण ती मस्करी पण माफी असावी बरं का दादा, पुण्यांदा असा काही इशे काढणार नाही. शेवटी सांजेच्या पारीमध्ये आल्यानंतर ही गाणी ऐकल्यानंतर जो काही ऊर्जेचा संचार होतोय असा अंगा अंगात रोमारोमात पार मे
1: नाही तुमचं.

0: असं झालं असेल आणि दम खायचा असेल तर मी बोलतो पाहुणे. बघा म्हणजे संधी देला देता का मला थोडीफार संधी.
1: नाही दादा तसं नाही, मग अशी ती ऊर्जा आली का नाही एकदम त्याच्यामुळं असं एकदम आलं. बोला बोला तुम्ही बोला.
0: नाही पाहुणे मी बोलणार वेगळं काही नाही आहे, भरपूर गप्पा झाल्या आपल्या. 2:30 आपण श्रोत्यांसोबत जोडलेलो आहोत. पण झालं आहे असं पाहुणे की आता नावडतं वाक्य आपल्याला बोलावं लागणार आहे, पर्याय नाही आहे, कारण वेळ तर पाळावा लागणार. खेळ रंगण्यासाठी वेळ पाळणं गरजेचं आहे.
1: आणि खरं तर दादा तुमच्या मनातलं वाक्य मला पण कळलेलं आहे की आता निरोपाची वेळ जवळ आलेली आहे.
0: हो अगदी. तर श्रोते हो, टाळू शकणार नाही आहे त्यामुळे सध्या पुरता आज पुरता निरोप घेण्याची अनुमती तुमच्या या मित्राला आणि ह्या पाहुण्यांना सुद्धा द्या. आणि बरं झालं पाहुणे पुढच्या वेळी सुद्धा यायला तयार झालेत, आता ती भेट कधी होईल याची वाट पाहूया. पण तोपर्यंत
1: एक मिनिट, तोपर्यंतच्या पुढचं मी बोलणार. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आनंदात राहा, मजेत राहा. कधीतरी गावाकडे आलात तर आम्हाला पण भेटा आणि वेळ काढून गावाला जा सुद्धा. हा जो काय उन्हाळ्याचा काळ आहे त्याच्या स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. पाण्याची बाटली घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. बस तुमच्या काळजीपोटी प्रेमापोटी सांगतोय. बाकी मजा करा, आनंदात राहा. आणि हे प्रणयदादा काय ते सांगत असतात ना, स्वच्छंदी सगळा. या सदिच्छेसह नमस्कार.
0: नमस्कार.

ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी विभागांना माहिती दिली. नीट परीक्षेबाबत संपूर्ण जबाबदारीचा अभाव असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएची पूर्ण फेररचना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं की 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

पोर्टल दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत.

0: भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहापात्रा यांनी सांगितलं.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94 to 106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहाँ भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एलनिनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यता त्यांनी वर्तवली. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जाहीर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं आहे. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलंय. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलंय. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस कॅरॉस या तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. विधान परिषदेसाठीच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी आयोजित मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र AI क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देशविदेशातल्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि अॅक्सिलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्य देखील देणार आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संपर्क आणि समर्थन यांच्या सहाय्यानं लोकजागरासाठी समर्पित असून केवळ राजकीय कार्य हे त्याचं दैनंदिन उपक्रम नसून देशात एकात्मता, सामाजिक समरसता नांदण्यासाठी सदैव कार्य करत राहणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे असं मत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी औपचारिक चर्चा करताना व्यक्त केलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय

चा समापन सोहळा 4 जून रोजी होणार असून या कार्यक्रमाला उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत 26 मे पर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थ्यांनीच त्या मुदतीत तपशील सादर केले. पेपरफुटीमुळे रद्द केलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएनं यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएनं स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलंय. उमेदवार त्यांचे प्रवेश तपशील वापरून नीट यूजी 2026 या नोंदणी पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि बँक खात्याचे तपशील सादर करण्यासाठी रिफंड लिंकचा वापर करू शकतात. गोंदिया शहरात दूषित पाणीपुरवठ्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मटका फोडो आंदोलन करण्यात आलं. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसंच वाढते वीज दर आणि सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देखील निवेदन देण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम असून नागपूर गोंदिया गडचिरोली अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान उद्या नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.4 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 43.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ब्रह्मपुरीत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता मध्यमवर्गीय आणि शेतकरी होरपळून निघाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू झारखंड बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोराडिया मार्गांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल आणि नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत एनटीएनं 22 जून पर्यंत वाढवली. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

0: मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94 to 106%. इसके साथ साथ मध्य भारत

कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केले आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबक नाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या NDAच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1,100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.

ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा

मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदत वाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70% शहात्तर 0.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदीबुग्यो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.
व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 मध्ये भारतीय

0: नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.
1: रामाष्टकम अष्टक या काव्यप्रकारात रचलेल्या रामाष्टकाचं रामरक्षेप्रमाणेच अनन्य भावानी सर्वत्र पठण केलं जातं. परमहंस ब्रह्मानंद स्वामींनी रचलेल्या या रामाष्टकात धनुर्धारी श्रीरामाचं प्रासादिक शैलीतून वर्णन करून रामाला मनोभावे वंदन केलं आहे. नमामि राम मीश्वरम.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्स आणि मंडळी ही जी अनेकविध नावं हनुमंताला प्राप्त झालेली ही नावं बरंच काही आपल्याला सांगून जाणारी आणि प्रत्येक नावाच्या मागे एक विशिष्ट अर्थ दडलेला आहे. अर्थात आपल्याला सर्वसाधारणपणे जी हनुमानाची नावं घेतली जातात ती माहिती असतात, म्हणजे हनुमान माहिती आहे आपल्याला किंवा मारुती हे नावसुद्धा आपल्याला त्याचं बऱ्याचदा माहिती असतं, पण त्याच्या पलीकडे काही नावं हनुमंताला जी प्राप्त झालेली आहेत त्याबद्दल फारसं माहिती नसतं. हनुमान अंजनी सुत वायुपुत्र महाबल हे नाव आपल्याला माहिती आहे, पण रामेष्ठ असं सुद्धा म्हटलं जातं त्याला, रामाचा अत्यंत प्रिय असा तो रामेष्ठ. त्यानंतर त्याला फाल्गुन सखा असंही म्हटलं जातं, पिंगाक्ष पिंगट रंगाचे डोळे असलेला तो. त्यानंतर त्याला अमित विक्रम म्हणजे अफाट पराक्रम असलेला असंही म्हटलं जातं, उदधिक्रमण समुद्र ओलांडणारा त्यामुळे उदधिक्रमण. त्यानंतर लक्ष्मण प्राणदाता लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा आणि दशग्रीव दर्पहा रावणाचा गर्वहरण करणारा त्यामुळे दशग्रीव दर्पहा. अशी विविध नावं त्याची, अशी अनेक नावं आहेत, 108 नावं विविध देवतांची आपल्याला दिसून येतात, त्याच्यामध्ये हनुमंताची सुद्धा 108 नावं आहेत. मग त्यात बऱ्याचदा आपल्याला त्याने केलेलं जे कार्य आहे त्या कार्याशी समीप अशा गोष्टी अधिकतर दिसून येतात, त्याने केलेल्या कार्यानुसार किंवा त्याने जे काही रामायणात त्याची जी भूमिका होती त्याचा पगडा आपल्याला दिसून येतो त्या सगळ्या नावांवर. त्या नावांकडे नंतर कधीतरी आपण अवश्य वळू आणि ती नावंसुद्धा जाणून घेऊ. तत्पूर्वी राम मराठे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकूया, ही आरती आपण ऐकूया.

एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि आपण जी नवीन मालिका सुरू केली आहे विविध नद्या भारतातल्या ज्यांचा प्राचीन काळाशी पुराणाशी कुठेतरी संबंध संदर्भ जोडलेला आहे. आज ज्या नदीबद्दल जाणून घेणार आहोत त्या नदीचं नाव क्वचितच आपण ऐकलेलं असेल. या नदीचं नाव आहे हनुमानथी, हनुमान नाडी किंवा हनुमानथी असं तिला म्हटलं जातं. तमिळनाडूमधल्या तेनकासी जिल्ह्यामध्ये वाहणारी ही नदी आहे. चित्तर नदीची उपनदी आहे. अतिशय प्रसिद्ध असं अयकुडी बालसुब्रमण्यम स्वामी मंदिर हे या हनुमानथीच्या काठावर वसलेलं आहे. नावावरनंच आपल्या लक्षात येतं की हनुमंताशी कुठंतरी संबंध संदर्भ जुळलेला असावा. असं म्हटलं जातं की हनुमान लंकेला जाताना या नदीच्या काठावर थांबले होते आणि त्यांनी विश्रांती घेतली तिथं काठावर आणि नंतर त्यांनी पुन्हा उड्डाण केलं. त्यामुळे हनुमानथी असं नाव या नदीला दिलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या कथा, पुराणकालीन कथा वेगवेगळ्या ठिकाणी जोडलेले आपल्याला दिसतात, पण नामकरण पटकन झालेलं दिसत नाही त्या ठिकाणाचं. हे मात्र हनुमानथी या नावातच सगळं काही दडलेलं आहे आणि त्यामुळे या नदीबद्दल अगदी थोडक्यात आपण जाणून घेतलं एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर.

हनुमंताबद्दल बोलत असताना हनुमानाची गदा आणि लहान मुलांच्या बाबत जर आपण बघितलं तर लहान मुलांना ती हनुमानाची गदा म्हणजे बाहेर आपल्याला अगदी प्लास्टिकच्या ज्या गदा मिळतात त्यातही समाधान ही मुलं मानत असतात आणि त्यांना त्याचं फार आकर्षण असतं. नाव काय आहे हनुमानाच्या गदेचं बऱ्याचदा माहिती नसतं आपल्याला. दोन नावं त्या नावांनी तिचा उल्लेख झालेला दिसतो, एक सौंदर्यदंड आणि दुसरं कौमोदकी हनुमानाच्या गदेचं नाव. मूळ वाल्मिकी रामायण जे आहे किंवा तुलसीदासांचं रामचरितमानस आहे तिथे कुठलंही विशिष्ट नाव गदेचं स्पष्टपणे दिलेलं नाही, पण काही पुराणांमध्ये असा उल्लेख येतो की हनुमानजींना ही गदा भगवान विष्णूंनी दिली आणि तिला कौमोदकी म्हणतात. भगवान विष्णूंची जी गदा आहे तिचं नावही कौमोदकीच आहे आणि चार आयुधं जी भगवान विष्णूंची आहेत शंखचक्र गदा पद्म त्यापैकी एक ती गदा आणि विष्णूंच्या गदेचं नाव कौमोदकी त्यांनी ती हनुमंताला भेट दिली त्यामुळे तिचं नावही कौमोदकी. जर शब्दशः अर्थ आपण पाहिला कौमोदकीचा तर आनंद देणारी किंवा असं काही जे आंतरिक जी शक्ती जी विजयाचा आनंद देते असा साधारणपणे तिचा अर्थ निघतो. महाभारत भागवत पुराण आणि विष्णू पुराण तिघातही कौमोदकीचं वर्णन आढळतं. ही गदा इंद्राच्या वज्रापेक्षाही अधिक शक्तिशाली होती असं म्हटलं जातं. आणि हनुमानजींना म्हणजे हे वैशिष्ट्य आहे की त्यांना शक्ती आणि आयुधं ही दोघांकडनंही प्राप्त झाली, भगवान शंकरांकडनंही आणि विष्णू भगवान यांच्याकडनंही. असंही म्हटलं जातं की जेव्हा हनुमानजींचा जन्म झाला आणि त्यांनी आपलं अद्भुत सामर्थ्य पृथ्वीवर दाखवायला सुरुवात केली त्यावेळेला इंद्र ब्रह्मा वरुण आणि यम या देवतांनी हनुमानजींना दिव्य वरदान दिलं. आणि अशी सुद्धा मान्यता एक आहे की त्या वरदानामध्ये अनेक शस्त्रांचा वापर किंवा शस्त्रास्त्रांचा आशीर्वाद दिला होता त्यात ही गदा होते. डाव्या हातात गदा धरलेली आहे हनुमानजींनी असं आपल्याला बऱ्याचदा मिळतं. डाव्या हातात गदा असल्यामुळे त्याला वामहस्त गदा युक्तम असं त्याचं वर्णन आपल्याला दिसतं. अजून एक कथा आहे म्हणजे अजून एक गोष्ट पुराणामध्ये दिसते की कुबेरांनी हनुमंताला गदा दिली आणि वरदान दिलं की ही गदा तुझ्या हातात जेव्हा असेल त्यावेळेला युद्धामध्ये कुणीच तुम्हाला पराभूत करू शकत नाही. तर अशी ही सगळी त्या सौंदर्यदंड किंवा कौमोदकीची कथा जी हनुमानाची गदा मानली जाते. FM रेनबो 107.1 MHz आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन.